0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच. हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर
1: करायचं.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात पीठ वाजल्या की शरीर आपोआप फिरकतं. त्याचसोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
4: खुशियों की फुहार लाएगी हर दिन त्योहार. अब हर दिन बजेंगे मन में ढोल. अपने पन के रंग में अब रोज रंगेंगे. उड़ान भरेंगे सपनों के रॉकेट में. सिर्फ पुणेरी आवाज में 107.8. खुश रहो, खुशियाँ बांटो.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच, हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर
1: करायचं.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा,
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर आपोआप फिरकतं. त्याचसोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध,
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा,
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारणमुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे. ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे.
1: करोडो छोटे उद्यमियो को मुद्रा योजना से लोन मिला. उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर.
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.

0: अहो ऐकलत का? हो आमचा रेडिओ पुणेरी, हो आमचा रेडिओ पुणेरी,
1: ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज. ऐकत रहा 107.8 FM, आनंदी रहा आणि आनंद लुटा.
2: खाबो का सफर आरजी सनी के

0: will not be according to the way I want them to be. Ask Saradin awareness and checking. Kaun zyada powerful hai? Baatein, situations, or me? Kiska prabhav kis par padta hai? Aaj sara din sirf checking. Baat aayi, baat gayi. Mujh par uska kitna prabhav pada? This is my checking for today.
1: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.
2: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलतं.
3: अश्विनी
2: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
4: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
2: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बरं घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: जनगणना के पहले चरण में हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके मकान की गणना होगी। आइए आपकी साझेदारी से इसे सफल बनाएं और विकसित भारत 2047 की ओर एक और कदम बढ़ाएं।
1: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आरचे कैलास सवर। आनंदी रहा, आनंद लुटा। आपण हा खेळ शब्दांचा या कविता व तारुण्यांच्या शो मध्ये आहात। दर रविवारी दुपारी 2 वाजता मी तुम्हाला भेटायला येत असतो तुमच्या सर्वांच्या सुंदर आणि अप्रतिम अशा चारोळ्या आणि कविता यासोबत। तर आपल्याला माहित आहे की आपल्या शोचं नाव आहे हा खेळ शब्दांचा, शब्द जे आपल्याला खूप काही शिकवतात, अनुभव देतात। शब्द म्हणजे नेमके काय असते? तर शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे काळजाने घेतलेला ठाव। शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे काळजाने घेतलेला ठाव। शब्द जे आहेत तुमच्या मनातले, शब्द जे आहेत तुमच्या मनातले, शब्द ज्यात तुम्ही पाहता सुखदुःख क्षणातले, शब्द ज्यात तुम्ही पाहता सुखदुःख क्षणातले। चला तर मग व्यक्त होऊया, तुम्ही आणि आम्ही मिळून शब्दांशी खेळूया। चला तर मग व्यक्त होऊया, तुम्ही आणि आम्ही मिळून शब्दांशी खेळूया। मी आरजे कैलास आपल्यासाठी घेऊन आलो आहे हा खेळ शब्दांचा, कविता व चारोळ्यांचा शो दर रविवारी दुपारी 2 वाजता तुमच्या आवडीच्या FM वर, म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदी रहा, आनंद लुटा। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती। सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा। तर हा खेळ शब्दांचा जो शो आपण गेल्या 6 वर्षापासून निरंतरपणे करत आहोत, खूप सुंदर अप्रतिम असा प्रतिसाद आपल्या या शोला मिळतोय। तुम्ही सर्वजण अगदी उत्साहाने यामध्ये सहभागी होता आणि जेव्हा तुमच्या सर्वांच्या रचना या शोसाठी पाठवल्या जातात त्यावेळी निश्चितपणे त्यातला प्रत्येक शब्द ना शब्द बोलका असतो। मी लिहिलंय की अकांत म्हणजे नुसती गर्दी गोंगाट, अकांत म्हणजे नुसती गर्दी गोंगाट, एकांत म्हणजे सोबत असूनही नीरव शांतता। अकांत म्हणजे नुसती गर्दी गोंगाट, एकांत म्हणजे सोबत।

असूनही नीरव शांतता, अकांत आणि एकांत यात एवढाच फरक. अकांत आणि एकांत यात एवढाच फरक. एकात हरवते मन, दुसऱ्यात मिळते शांतता. एकात हरवते मन, दुसऱ्यात मिळते शांतता. तर ही माझी चारोळी होती. आणि जसं की आज आपण विषयाचं कोणतंही बंधन दिलेलं नव्हतं, प्रत्येकाला असं वाटतं की एखादी सुंदर रचना आपण लिहितो, चारोळी लिहितो, कविता लिहितो, आणि ती कविता आणि चारोळीची आहे ती एफ एमवर आली पाहिजे. आणि विषयाचं बंधन असल्यामुळं, त्या विषयावर आपल्याला लिहावं लागत असल्यामुळं आपल्या आवडीची जी रचना आहे ती आपण पाठवू शकत नाही. आणि या गोष्टीला वाव मिळण्यासाठी, या गोष्टीला संधी मिळण्यासाठी आपण जे आहे ते मधून अजून विषयाचं बंधन देत नाही, जेणेकरून आपल्याला आपल्या आवडीची रचना जी आहे ती आपल्या एफएमवरील हाखेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोच्या माध्यमातून आपल्याला ऐकता येईल. तर मित्रांनो, खूप सुंदर रचना आजच्या सुद्धा शोसाठी आलेल्या आहेत. मी माझ्या दुसऱ्या एका तारोळीमध्ये लिहिलंय, मी लिहिलंय की संवादाचे अर्थ हरवले, हल्ली तुला फक्त बघणं होत. संवादाचे अर्थ हरवले, हल्ली तुला फक्त बघणं होत. शब्द अबोल असतात मी, शब्द अबोल असतात मी, आठवणीतच जगणं होत. आठवणीतच जगणं होत. मी माझ्या दुसऱ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की माझं मन विस्कटल्यावर मला सावरायला नसतं कोणी. माझं मन विस्कटल्यावर मला सावरायला नसतं कोणी. म्हणून मी हल्ली शांत असतो, म्हणून मी हल्ली शांत असतो. काढत नाही कुठलीच उनीदुनी, काढत नाही कुठलीच उनीदुनी, कारण माझं मन विस्कटल्यावर मला सावरायला नसतं कोणी. कारण माझं मन विस्कटल्यावर मला सावरायला नसतं कोणी. असंच होतं ना की बऱ्याच वेळा आपण बोलायला जातो आणि गुंते वाढतात, आपल्या बोलण्याचे गैरार्थ काढले जातात, विषयांतर होतं, वादविवाद होतात, आणि खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या किचकट बनून जातात. म्हणून जेव्हा मन विस्कटतं आणि सावरायला कोणी नसतं, कोणी मन जाणून घेत नाही, त्या परिस्थितीमध्ये शांत राहणं हा एक उत्तम पर्याय असतो. कोणतीही उनीदुनी न काढता, नाही का? कारण आपण उनीदुनी काढत बसलो तर शब्दाला शब्द वाढत जातो. आणि आणखी एक गोष्ट की आपल्याला माहित आहे की आपण सुखी आहे म्हटलं की गुंते जास्त वाढतात, नाही का? परंतु जर एखादी व्यक्ती दुःखी आहे असं म्हणत असेल आणि तो जर सारखं दुःख उगाळत बसेल तर लोक म्हणतात की ह्याला अधिक दुःख आहे आणि त्यामुळं आपण जास्त दुःख द्यायला नको. मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की आपण दुःखी आहे हे दाखवण्यातच इथे जास्त फायदा आहे. आपण दुःखी आहे हे दाखवण्यातच इथे जास्त फायदा आहे. कारण आनंदी व्यक्तीसाठी या जगाचा, कारण आनंदी व्यक्तीसाठी या जगाचा वेगळा कडक कायदा आहे. कारण आनंदी व्यक्तीसाठी या जगाचा वेगळा कडक कायदा आहे. कारण आपण जेव्हा आनंदी आहे असं समोरच्याला वाटतं तेव्हा काही काही त्या आनंदावर जळणारे सुद्धा लोक असतात, त्यांना ते बघवत नाही की हा एवढा खुश कसा, ही एवढी खुश कशी. त्यामुळं आपण आनंद व्यक्त करत असताना कोणापाशी करायचा, कुठे करायचा, कोणत्या वेळेला करायचा हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे, नाही का? माझ्या दुसऱ्या एका चारोळीमध्ये मी लिहिलंय की तुझ्याशी बोलायचं असतं मनातलं अगदी मन भरून, तुझ्याशी बोलायचं असतं मनातलं अगदी मन भरून, पण तुझ्याकडे पाहिल्यानंतर विसरते देहभान. मी रात्र जाते सरून, पण तुझ्याकडे पाहिल्यानंतर विसरते देहभान. मी रात्र जाते सरून, मी रात्र जाते सरून. तर या माझ्या काही चारोळ्या होत्या श्रोते हो. आणि श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शो मधल्या ज्या की आपल्याला खूप सुंदर सुंदर चारोळ्या आलेल्या आहेत, तर त्या सुंदर सुंदर आपण चारोळ्यांकडे वळणार आहोत. आपल्याला माहित आहे श्रोते हो की आपला हा खेळ शब्दांचा हा जो शो असतो त्या शोची पोस्ट आपण करतो वेगवेगळ्या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आणि ब्रॉडकास्टला. तर आपल्याला एक विनंती आहे की आपण शोची पोस्ट पूर्ण वाचून रचना पाठवावी. बऱ्याच वेळा जे आहे ते मान्यवर चारोळींचा उपक्रम असताना आठवळींची रचना पाठवतात, त्याखाली नाव आणि गाव स्वतंत्रपणे पाठवत नाहीत. बरेच मान्यवर हे आपल्या रचनेसोबत आपला स्वतःचा मोबाईल नंबर पाठवतात, कारण आपण ज्या मोबाईलवरून रचना पाठवत असतात तो आपला नंबर असल्यामुळं तो नंबर ऍटोमॅटिक येतो. त्यामुळं आपण नाव आणि गाव स्वतंत्र जरूर पाठवावं. आणि जे शो मध्ये नियम

0: स्वयं को सशक्त बनाने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: जैसा अन्न वैसा मन, तो तामसिक भोजन का पर्यावरण पे तो असर हो रहा है, लेकिन तामसिक भोजन का हमारे मन पर क्या असर हो रहा है? अगर उस भोजन में नफरत की, क्रोध की, दर्द की ऊर्जा है, तो हमारी मन की स्थिति भी वही हो जाएगी उसको ग्रहण करने के बाद। तो अगर आज हम सिर्फ दो प्रतिज्ञा ले, एक हमारा अन्न सात्विक हो और दूसरा हम सिर्फ आज एक संस्कार का त्याग करें, वो है क्रोध, तो सही मायने में हमने आज इस यज्ञ में आहुति डालकर विश्व में शांति लाने की सेवा की, वो सच्ची सेवा है।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: आणि आजच्या शो मधली जी पहिली रचना आहे ती आपल्याला पाठवलेली आहे ऋतुकाव्य या नावाने, ऋतुजा रघुनाथ पाटील मॅडम यांनी दादपूर येथून। ऋतुकाव्य या नावाने ऋतुजा रघुनाथ पाटील मॅडम यांनी दादपूर येथून लिहिलंय की या मनाला त्या मनाची अबोली भाषा कळते का, या मनाला त्या मनाची अबोली भाषा कळते का? कळतच असेल तर मग शब्दात मन रुळते का, शब्दात मन रुळते का? तर ही मॅडमची सुंदर अशी चारोळी होती की या मनाला त्या मनाची अबोली भाषा कळते का, आणि जर कळत असेल तर शब्दात मन रुळतं का? तर अबोल भाषा आणि त्या अबोल शब्दांमध्ये मन खरंच रुळतं का, असा प्रश्न विचारणारी मॅडमची ही अप्रतिम सुंदर अशी चारोळी होती। पुढच्या चारोळीमध्ये वेदिका गोसावी मॅडम लिहित आहेत छत्रपती संभाजीनगर येथून। वेदिका गोसावी मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलंय की गोठलेला काळ आणि पाण्याला आलेली भरती, गोठलेला काळ आणि पाण्याला आलेली भरती, त्यालाही मान्य झाले नाहीत त्या मायलेकराचे हाल। गोठलेला काळ आणि पाण्याला आली भरती, त्यालाही मान्य झाले नाहीत त्या मायलेकराचे हाल। तिची आणि माझीही इतकीच पावली दिठी, तिची आणि माझीही इतकीच पावली दिठी, विरघळली नाही शेवटपर्यंत ती फक्त आईची मिठी, विरघळली नाही शेवटपर्यंत ती फक्त

आईची मुठी ही फक्त आईची मुठी। तर आपल्याला माहित आहे की नुकताच एक प्रसंग घडला, अत्यंत दुर्दैवी असा अपघाती प्रसंग घडला आणि त्याच्यामध्ये माय आणि लेकर हे जे आहेत ते मयत झाले, अनेक लोक मयत झाले आणि त्या अनुषंगानं मॅडमनी अतिशय गहिऱ्या अशा संवेदना व्यक्त करणारी मॅडमची ही चारोळी होती श्रोते हो। पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया। सचिन कमल गणपतराव मुळेसरांनी परभणी येथून लिहिले। सचिन कमल गणपतराव मुळेसर लिहिताय परभणी येथून आणि सरांनी त्यांच्या सुंदर अशा चारोळीमध्ये लिहिलंय की तुझ्या हास्यात माझं सुख, तुझ्या हास्यात माझं सुख, तुझ्या अश्रुत माझी वेदना, तुझ्या हास्यात माझं सुख, तुझ्या अश्रुत माझी वेदना, तुझ्या स्वप्नात माझी आशा, तुझ्या शब्दात माझी प्रार्थना, प्रेम विश्वास काळजी आणि आयुष्यभराची साथ, प्रेम विश्वास काळजी आणि आयुष्यभराची साथ, तूच माझं जग, तूच माझ्या हृदयाची प्रत्येक भावना, तूच माझं जग, तूच माझ्या हृदयाची प्रत्येक भावना। वा, खूप अप्रतिम सुंदर प्रेमभाव व्यक्त करणारी सरांची ही रचना होती की तुझ्या हास्यात माझे सुख आहे, तुझ्या अश्रुत माझी वेदना आहे, तुझ्या स्वप्नात माझी आशा आहे आणि शब्दात प्रार्थना आहे, प्रेम विश्वास काळजी आणि आयुष्यभराची साथ, यासोबतच तू फक्त तू माझं सारं जग। खूप अप्रतिम सुंदर त्यागाचं समर्पण करणारी सरांची ही चारोळी होती। पुढच्या रचनेमध्ये सौमनीषा दिवाकर मॅडम यांनी पुणे येथून लिहिले। सौमनीषा दिवाकर मॅडम लिहितायत पुणे येथून की प्रत्येकाला असतो आपापला अहं, प्रत्येकाला असतो आपापला अहं, करता करविता असतो त्याला सोहम, करता करविता असतो आतला सोहम, प्रत्येकाला असतो आपला अहं, करता करविता असतो आतला सोहम, मी करतो का तो करून घेतो जीवनाचे हे मर्म, मी करतो का तो करून घेतो जीवनाचे हे मर्म, हे कळल्यावर मी त्याच्यात विलीन होतो जाणून खरा धर्म, हे कळल्यावर मी त्याच्यात विलीन होतो जाणून खरा धर्म, जाणून खरा धर्म। जय कृष्ण। वा, आणि खरंच की प्रत्येकाला स्वतःचा अहंकार आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये करता करवता तो आतला सोहम आहे आणि मी करतो का तो करून घेतो हे आणखीही पडलेलं कोड आहे। प्रत्यक्षामध्ये जर आपण विचार केला तर आपण काहीच करत नसतो, कुठलीच गोष्ट आपल्या हातामध्ये नसतं, कारण आपल्या हातात एकच गोष्ट असते, ती गोष्ट म्हणजे आपण आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे करणं, स्वतःशी प्रामाणिक राहणं, कारण जेव्हा तो सर्व करता करविता आहे, तो सर्व करून घेणारा आहे, तर आपण कोण आहोत नाही का? आणि हे जेव्हा आपल्याला कळतं त्यावेळी आपण त्याच्यात विलीन होऊन जातो की हाच खरा धर्म आहे। धर्म म्हणजे तरी काय? तर ज्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमधलं चांगुलपणा पाहणं, चांगल्या गोष्टी करणं म्हणजेच तर धर्म आहे नाही का? कारण आपण म्हणतो की एखाद्याला आपण मदत करणं हा धर्म आहे, आपण म्हणतो की एखाद्याची सेवा करणं हा धर्म आहे, या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या तो करता करविता आपल्याकडून करून घेत असतो। खूप अप्रतिम सुंदर ही रचना होती। पुढच्या चारोळीमध्ये ज्योतिबा पाटील सरांनी किटवाड तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथून लिहिले। ज्योतिबा पाटील सर लिहितायत किटवाड तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथून की तेजोमय रूप तुझे भास्करा सृष्टीला नवचैतन्य फुलविते, तेजोमय रूप तुझे भास्करा सृष्टीला नवचैतन्य फुलविते, निस्वार्थी कर्माची शिकवण देत, निस्वार्थी कर्माची शिकवण देत जीवनाला नवी दिशा दाखविते, जीवनाला नवी दिशा दाखविते। तर भास्कर जो सृष्टीला नवचैतन्य देतो, सृष्टीला फुलवतो, आणि भास्कराचं महत्वाचं जे वैशिष्ट्य आहे ते सरांनी शब्दबद्ध केलेलं आहे की निस्वार्थ कर्माची शिकवण देत जीवनाला नवी दिशा दाखवणारा असा तो भास्कर। खूप अप्रतिम सुंदर सकारात्मक प्रेरणादायी अशी सरांची रचना होती। आणि पुढच्या चारोळीमध्ये सुलभा सत्तुरवार मॅडम लिहितायत पुणे इथून। सुलभा सत्तुरवार मॅडम यांनी पुणे इथून लिहिले की सरला ग्रीष्म सरला ज्येष्ठ जन करीती पाणी पाणी, सरला ग्रीष्म सरला ज्येष्ठ जन करीती पाणी।

पानी का रुसलास वरुण राजा का रुसलास वरुण राजा अवनी करिते तुला विनवनी अवनी करिते तुला विनवनी। वाह, तर अवनीची विनवनी त्या पावसाला, कारण ग्रीष्म सरलाय, ज्येष्ठ सरलाय आणि वरुण राजा रुसलाय। आपल्याला माहित आहे की पाऊस लांबलाय, पेरण्या लांबल्यात, प्राणी पशु पक्षी मानव या सर्वांना आतुरता असते ती म्हणजे त्या पावसाची। आणि जोपर्यंत वरुण राजा बरसत नाही तोपर्यंत यातल्या म्हणजे मानव प्राणी पशु पक्षी निसर्ग यांच्या कोणाच्याच चेहऱ्यावर हसू फुलत नाही, कारण त्या सर्वांना गरज असते ती वरुण राजाची। त्या अनुषंगाने मॅडमनी खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन केलेलं होतं आणि पुढच्या एका रचनेमध्ये मधु मुरुमकर उर्फ साहिल सरांनी डोंबिवली ठाणे कल्याण तालुका ठाणे जिल्हा इथून लिहिले। मधु मुरुमकर उर्फ साहिल सर लिहित आहेत तालुका कल्याण जिल्हा ठाणे डोंबिवली इथून। सरांनी लिहिलंय की किनाऱ्यावर येऊन सागरी लाटांना जळताना मी पाहिले आहे। क्या बात आहे, किनाऱ्यावर येऊन सागरी लाटांना जळताना मी पाहिले आहे। किनारा कधी गाठायचाच नाही, किनारा कधी गाठायचाच नाही, तेव्हाच मी पक्के ठरविले आहे, तेव्हाच मी पक्के ठरविले आहे। क्या बात आहे, क्या बात आहे। आणि खरंय की किनाऱ्यावर येऊन सागरी लाटांना मी जळताना पाहिलं। आपल्याला माहित आहे की लाट ही आतुरतेनं त्या किनाऱ्याला भेटायला येते, त्या किनाऱ्यापर्यंत येईपर्यंत भेटीचा तिचा प्रवास हा सोपा नसतो, तो खडतर असतो, तो काट्याकुट्यांचा असतो, तो दगडधोंड्यांचा असतो, अडथळ्यांचा असतो। आणि त्या ज्या आतुरतेने ती किनाऱ्यापर्यंत येते की किनारा कसा आहे बघायचा आहे, किनाऱ्याला भेटायचा आहे, किनाऱ्याला कडकडून मिठी मारायची आहे। आणि जेव्हा ती लाट किनाऱ्यापर्यंत येते, किनाऱ्याला झडकते, किनाऱ्याला भेटते, परंतु ती भेट ही क्षणभंगुर असते। आणि जेव्हा लाट किनाऱ्याला थडकून परत जात असते तेव्हा त्या लाटेला होणारं विरहाचं दुःख, त्या लाटेचं जळणं, त्या सागरी लाटांचं जळणं सरांनी या रचनेमध्ये शब्दबद्ध केलंय। म्हणून सरांनी लिहिलंय की किनाराच गाठायचा नाही असं मी पक्क ठरवलंय, कारण किनारा गाठेपर्यंतची ओढ, किनारा गाठेपर्यंतची आतुरता आणि किनारा गाठल्यानंतर पुन्हा नंतरचा विरह हा खूप जीवघेणा असतो, नाही का? तर अतिशय गहिरे असे भाव सरांच्या या अप्रतिम सुंदर अशा चारोळीमध्ये होते श्रोते हो। आणि श्रोते हो, यासोबतच आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या काही सुंदर अशा रचनांचा आस्वाद घेणार आहोत। त्यातल्या पुढच्या चारोळीमध्ये शोभा वेले मॅडम यांनी आर्यनगर नागपूर इथून लिहिलंय। शोभा वेले मॅडम लिहित आहेत आर्यनगर नागपूर येथून मनमंदिरात या शीर्षकाखाली की माझ्या मनमंदिरात असे तू राहतोस माझ्या रोमा रोमात। वा, माझ्या मनमंदिरात असे तू राहतोस माझ्या रोमा रोमात, तुझेच नाव असते सदोदित, तुझेच नाव असते सदोदित, माझ्या जगण्याच्या प्रत्येक श्वासात, माझ्या जगण्याच्या प्रत्येक श्वासात। क्या बात आहे, तर तू माझ्या मनमंदिरातला आहेस, तू माझ्या रोमारोमातला आहेस आणि सतत तुझंच नाव हे माझ्या जगण्याच्या प्रत्येक श्वासात आहे। श्वास, आणि खरंच की अप्रतिम सुंदर असे त्यागाचे भाव मांडणारी मॅडमची ही अप्रतिम आणि सुंदर अशी रचना होती। श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ यांच्या शो मध्ये आरजे कैलास सोबत। आनंदी रहा, आनंद लुटा, भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर।

0: मैं हूँ गीतांजलि राव, फिल्म एंड टेलीविजन एक्ट्रेस। नमस्कार, आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: आणि आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या सुंदर सुंदर चारोळ्यांचा आस्वाद घेऊया आणि त्या सुंदर अशा चारोळ्यांच्या श्रृंखलेमधल्या पुढच्या चारोळीमध्ये रंजना भाईसारे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिले। रंजना भाईसारे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून। सूर्य किरणे बिखरली चौफेर पुलकित झाली सृष्टी, सूर्य किरणे बिखरली चौफेर पुलकित झाली सृष्टी, पक्ष्यांची किलबिल जागवी योग व्यायाम ठेवावी सम्यक दृष्टी, पक्ष्यांची किलबिल जागवी योग्य व्यायाम ठेवावी सम्यक दृष्टी सम्यक दृष्टी। तर सूर्य किरणांसोबत जी आहे ती पुलकित झालेली सृष्टी आणि पक्ष्यांच्या किलबिलाटासोबत योग व्यायाम करण्याची दृष्टी ठेवली पाहिजे असा सुंदर सकारात्मक संदेश या चारोळीमध्ये होता। पुढच्या चारोळीमध्ये अतुल कमलाकर दिवाकर सरांनी पुणे येथून लिहिले। अतुल कमलाकर दिवाकर सर लिहित आहेत पुणे येथून। शुष्क माळ रानावर एक रानफुल डोलत होत, शुष्क माळ रानावर एक रानफुल डोलत होत, हरू नको लढत राहा जणू मला सांगत होत, हरू नको लढत राहा जणू मला सांगत होत, जणू मला सांगत होत। तर माळरान जे शुष्क आहे तिथं पाण्याची कोणतीच सोय नसते, तरी सुद्धा माळरानावर आपण पाहिलं असेल की रान फुलं हे डोलतात। जेव्हा आपण त्याच्याकडे पाहतो तेव्हा आपण त्यांच्यापासून एक गोष्ट शिकली पाहिजे जी सरांनी शब्दबद्ध केलेली आहे की हरू नको लढत राहा। कारण परिस्थिती विपरीत असताना जे जगणं असतं तेच जगणं असतं। अनुकूल परिस्थितीत तर कोणीही राहू शकतं, अनुकूल परिस्थिती असेल तर कोणीही यश मिळवू शकतं। खरा लढा असतो, खरा स्वतःशी संघर्ष असतो तो असतो प्रतिकूल परिस्थितीतला। जेव्हा कोणतीच गोष्ट आपल्या अनुकूल नसते आणि तरीही आपण जिद्दीनं जेव्हा एखादी गोष्ट साध्य करतो तर त्याचा त्या गोष्टीची सिद्धी झाल्यानंतरचा जो आनंद असतो तो खूप वेगळा असतो। त्यामुळं

नको, लढत राहा असा सुंदर प्रेरणादायी संदेश सरांच्या चारोळीमध्ये होता. विश्वास शीर्षकाखालील पुढच्या चारोळीमध्ये मेघा अविनाश कुलकर्णी मॅडम लिहितात अंबरनाथ येथून. मेघा अविनाश कुलकर्णी मॅडम यांनी अंबरनाथ येथून लिहिलंय विश्वास शीर्षकाखाली की ज्ञान धनापेक्षा मौल्यवान काय, ज्ञान धनापेक्षा मौल्यवान काय, काय ते जे सांभाळावे जीवापरी, काय ते जे सांभाळावे जीवापरी, विश्वासाहून दुजे नसे काहीच, काहीच नुरे विश्वास तुटे तरी, विश्वासाहून दुजे नसे काहीच, काहीच नुरे विश्वास तुटे जरी, विश्वास तुटे जरी. आणि खरंय की ज्ञान आणि धनापेक्षा मौल्यवान जे जीवापाड सांभाळलं पाहिजे ते म्हणजे विश्वास. कारण आपण कल्पना करून अशी पाहिली पाहिजे की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी कोणावर विश्वास टाकतो त्यावेळी आपल्या मनामध्ये काय भावना असते, भावना अशी असते की ती समोरची व्यक्ती आपला कधीच विश्वासघात करणार नाही, ती समोरची व्यक्ती कधीच आपल्याला धोका देणार नाही, ती समोरची व्यक्ती कधीच आपली फसवणूक करणार नाही, आणि ती समोरची व्यक्ती ज्याच्यापासून आपलं कधीच नुकसान होणार नाही, तो आपलं भलं करेल, तो आपलं चांगलं करेल, तो आपल्या हिताचंच सगळं पाहिल विचार करेल, त्या शुद्ध भावनेनेच आपण इतरांवर विश्वास टाकत असतो. तीच भावना जेव्हा कोणी आपल्यावर विश्वास टाकतो तेव्हा त्याच्या सुद्धा मनात तीच भावना असते जी आपल्या मनात असते. त्यामुळे कधीच कुणाचा विश्वास करू नका. आणि एखादी गोष्ट केल्याने त्या व्यक्तीचं नुकसान होतंय आणि आपल्याला फायदा होतोय, आर्थिक लाभ होतोय, आपली काही कामं जरी होत आहेत असं जरी आपल्याला वाटलं तरी त्या व्यक्तीचा विश्वास करून त्याचं नुकसान करून स्वतःचा फायदा कधी करून घेऊ नका. कारण तो क्षणिक फायदा असणारा. कारण सर्वात सर्वश्रेष्ठ आहे ते कर्म. जे आपण द्याल ते रिटर्न येईल. चांगलं दिलं तर चांगलं रिटर्न येईल, जर वाईट दिलं तर वाईट रिटर्न येईल. द्यायचं काय याच्यावर आपल्याला परत काय येणार हे अवलंबून असतं. म्हणून जसं की या रचनेमध्ये आहे की विश्वासाहून तुझे नसे काही, काहीच नुरे विश्वास तुटे तरी. विश्वास एकदा टाकला तर ज्याच्यावर टाकलाय त्याची जास्त जबाबदारी आहे की तो तुटू न देणार. टाकणारा हा ब्लाइंडली अंधपणाने टाकत असतो कारण ज्याच्यावर टाकला जातो ती सगळी माणसं आपली असतात. परंतु पैशासाठी, प्रॉपर्टीसाठी, अनेक प्रकारच्या स्वार्थांसाठी आपण सहज विश्वासघात करून जातो. काल बोललेली गोष्ट मी बोललोच नाही म्हणतो. त्यामुळं समोरच्या व्यक्तीला जे दुःख होतं ते दुःख ना तो कोणाला बोलू शकतो ना सांगू शकतो. म्हणून आपण इतरांवर ज्या शुद्ध भावनेने विश्वास टाकतो तीच भावना आपल्यावर विश्वास टाकणाऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा ठेवली पाहिजे. खूप अप्रतिम सुंदर भाव या रचनेमध्ये होते श्रोते. हो, पुढच्या आपण चारोळीकडे वळूया. शामराव धोंडीबा भंडारे सरांनी हनुमान हिप्परगा तालुका देगलूर जिल्हा नांदेड येथून लिहिलंय. शामराव धोंडीबा भंडारे सर लिहित आहेत हनुमान हिप्परगा तालुका देगलूर जिल्हा नांदेड येथून की तू दिलेल्या वचनास सके मी वेळोवेळी पाळतो, तू दिलेल्या वचनास सके मी वेळोवेळी पाळतो. तुझ्यासाठी जगताना, तुझ्यासाठी जगताना इच्छा माझी जाळतो, तुझ्यासाठी जगताना इच्छा माझी जाळतो. खूप गहिर असं शब्दांकन सरांच्या या चारोळीमध्ये आहे की तू एक वचन देऊन गेली, तू दिलेलं प्रत्येक वचन मी पाळतो, भले त्या वचनाच्या अनुषंगानं वागणं हे माझ्यावर बंधनकारक नसलं तरी केवळ तुझ्या वचनासाठी माझी इच्छा असो किंवा नसो मी ते वचन पाळतोय. आणि ते वचन पाळता पाळता तुझ्यासाठी जगताना माझ्या प्रत्येक इच्छा मी जाळतो. असंच होतं ना प्रेमात. कारण जेव्हा वचना दिल्या घेतल्या जातात त्यावेळी त्या ती जी वचनं असतात ती दोघांनी पाळणं गरजेचं असतं. आणि जेव्हा आपण एखाद्याला एखादी गोष्ट मागू, एखाद्याला एखादा शब्द मागू, तर तो मागत असताना या गोष्टीचा विचार करा की आपल्या या बोलण्यानं, या मागण्यानं, या डिमांडनं त्या समोरच्या व्यक्तीच्या इच्छा तर

लागणार नाहीत ना, ही गोष्ट त्या व्यक्तीच्या मनाविरुद्ध तर त्याला करावी लागणार नाही ना। भलेही तो प्रेमापोटी साऱ्या काही गोष्टी करेल, पण त्या समोरच्याच्या इच्छेचं काय? स्वतःच्या इच्छा जाळून इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न सुद्धा केला गेला, पण खरंच एखाद्याने स्वतःच्या इच्छा मारून तो आपल्यासाठी जगला, त्याने आपल्यासाठी केलं, तो आपल्या सुखदुःखामध्ये होता, त्यानं आपल्यावर भरभरून असं प्रेम केलं, आणि तो व्यक्ती आपल्यासाठी खरंच अनमोल आहे ही भावना तरी ज्याच्या ज्याच्यासाठी आपण इच्छा जाळतोय त्याच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे का? त्याने त्याचे बोलून दाखवलेले आहे का? वेळोवेळी व्यक्त होतोय का? किंवा त्याच्या अबोल्यातून तरी तसं जाणवतोय का? याचा सुद्धा विचार करण्याची गरज आहे, कारण प्रत्येक वेळी स्वतःच्या इच्छा मारून इतरांसाठी जगणं सुद्धा गैर असत ना। स्वतःच मन मारून स्वतःच्या इच्छा जाळून जेव्हा आपण कोणासाठी काही करतो आणि समोरून कदर होते, तेव्हा त्या जळालेल्या इच्छांना सुद्धा गंध पसरतो। ठीक आहे, चला मी माझ्या मनाविरुद्ध वागलो, ठीक आहे चला मी माझ्या इच्छेविरुद्ध वागलो, पण ज्याच्यासाठी केलंय त्याला त्याची कदर आहे, तो त्याला अप्रिशिएट करतोय, ही भावना मनाला सुखावून जाते। त्यामुळे जसे की सरांनी म्हटलंय की तू दिलेल्या वचनास सके मी वेळोवेळी पाळतो, तुझ्यासाठी जगताना इच्छा माझी जाळतो। खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन होतं। पुढच्या श्रोते हो, पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये निलेश वासुदेव गणगे सरांनी नीलकवी या नावाने लिहिलंय। निलेश वासुदेव गणगे सर लिहिताय नीलकवी या नावाने। सरांनी लिहिलंय की तुझे हास्य माझ्यासाठी अनमोल आहे, म्हणून तर हे जग गोल आहे। खूप सुंदर असे भाव या धनोळीमध्ये होते की तुझे हास्य माझ्यासाठी अनमोल आहे, म्हणून तर हे जग गोल आहे, रुसून फुगून पुन्हा यावे हास्याच्या द्वारे। क्या बात आहे, रुसून फुगून पुन्हा यावे हास्याच्या द्वारी। ही तर रीत आपल्या मैत्रीची आहे, तुझे हास्य माझ्यासाठी अनमोल आहे, म्हणून तर हे जग गोल आहे, रुसून फुगून पुन्हा यावे हास्याच्या द्वारी। हीच तर रीत आपल्या मैत्रीची आहे, हीच तर रीत आपल्या मैत्रीची आहे, कोणाच तरी हास्य अनमोल असण। किती सुंदर असे भाव सरांच्या या चारोळीमध्ये आहेत ना, की तुझं हास्य माझ्यासाठी अनमोल आहे, तो हसत राहिला पाहिजे, बस कारण तुझं हसणं यात मला सुख आहे, तुझं हसणं यात मला आनंद आहे। आणि सरांनी म्हटलंय की म्हणून तर जग गोल आहे, आणि रुसून फुगून पुन्हा यावे हास्याच्या द्वारे। रुसवे फुगवे तर कोणत्याही नात्यामध्ये असतात, परंतु आपण परत एकदा आपले जे हास्य आहे तिथे आलं पाहिजे, त्या हास्याच्या द्वारे आलं पाहिजे। सुख तर सगळ्यालाच आहे, प्रत्येकाची दुःख वेगळी आहे, परंतु आयुष्य हे दुःख दुःखांना उघडण्यासाठी नाही, आयुष्य हे कुढत बसण्यासाठी नाही, आयुष्य हे भूतकाळातल्या दुःखांना उगाळून भविष्यकाळ खराब करण्यासाठी नाही, ना की आयुष्य वर्तमान काळ खराब करण्यासाठी आहे। आयुष्य हे क्षणांचा आनंद घेण्यासाठी आहे, आयुष्य हे हसत हसत जगण्यासाठी आहे। आणि हास्याचं महत्व सांगणारी सरांची अप्रतिम सुंदर अशी ही चारोळी होती। आणि पुढच्या चारोळीमध्ये संजय कपूरचंद महाजन सर लिहिताय अहिल्यानगर येथून। संजय कपूरचंद महाजन सरांनी अहिल्यानगर येथून लिहिलंय, भेसळ पोहोचली शी गेला खात्रीचे विषही मिळेना। क्या बात आहे, भेसळ पोहोचली शी गेला खात्रीचे विषही मिळेना, मुंडे झाले गर्दन काय प्रस्थापितांना सोसेना, मुंडे झाले गर्दन काय प्रस्थापितांना सोसेना। तर जसं की आपल्याला माहित आहे की अन्न व भेसळ प्रतिबंधक कायद्याची जी प्रभावीपणे अंमलबजावणी चालू आहे त्या अनुषंगाने सरांनी लिहिलंय, आणि सरांच्या ज्या पहिल्या दोन ओळी आहेत या चारोळीतल्या, की सरांनी या विषयाला हात घालताना एक पहिल्या दोन ओळीमध्ये त्यांची जी मांडणी आहे शब्दांची ती खूप अप्रतिम आहे, की आपण रागारागामध्ये म्हणतो की या हे आयुष्यापेक्षा विष पिलेलं बरं, किंवा एखादी नकारात्मक गोष्ट आपण बोलतो, किंवा एखादी गोष्ट असते उदाहरणार्थ शेतामध्ये काही तण फवारण करायची असते आपल्याला, तणनाशक वगैरे मारायचं असतं, म्हणजे जे विष असत

तर त्या विषामध्ये सुद्धा भेसळ आहे असं सरांना म्हणायचंय की खात्रीचं विष सुद्धा मिळणार. म्हणजे चांगल्या गोष्टी तर खात्रीच्या मिळतील, याची खात्री तर नाहीच नाही, अगदी विष सुद्धा खात्रीचं मिळेल. खूप अप्रतिम सुंदर एक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारी सरांची ही सुंदर अशी चारोळी होती. आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ आरती गजानन मैत्रे मॅडम लिहित आहेत करकम तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर इथून. सौ आरती गजानन मैत्रे मॅडम यांनी करकम तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर इथून लिहिलं आहे की कर्तव्याला चुकू नये वाईट कुणाला बोलू नये. वा, कर्तव्याला चुकू नये वाईट कोणाला बोलू नये, चांगले ऐकावे करावे ध्यान, चांगले ऐकावे करावे ध्यान, जपावी मानसे पैसे नव्हे, जपावे मानसे पैसे नये, जपावी मानसे पैसे नये. तर मॅडमची ही सुंदर अशी रचना होती की कर्तव्याला चुकू नका, वाईट कुणाला बोलू नका, चांगले ऐका ध्यान करा, माणसे जपा पैशाला जपू नका. असं मॅडमना या चारोळीमध्ये म्हणायचं आहे की पैशापेक्षा माणसं ही जपणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी पैसा उपयोगी येत नाही, तर जपलेली माणसं उपयोगाला येतात. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीपाशी लाखो करोडो लोक आहेत, त्या व्यक्तीला काही संकट आलं, अडचण आली, काही मेडिकल इमर्जन्सी आली, त्याला दवाखान्यात नेण्यासाठीच तर कोणी नसेल, त्यांनी कॉल केल्यानंतर समोरून येणाऱ्या व्यक्तीला येण्यास वेळ लागणार असेल, तर काय फायदा. जर त्या व्यक्तीने काही अशी माणसं जपलेली असती आणि त्यांना एक कॉल केल्यानंतर 5 मिनिटांमध्ये ते तिथं पोहोचतील, त्यावेळी पैसा महत्वाचा नसतो. तुमच्याकडे पैसा किती आहे, ऐश्वर किती आहे याला महत्व नाही, तुमच्याकडे माणसं किती आहे त्याला महत्व आहे. त्या अनुषंगाने मॅडमनी म्हटलंय की कर्तव्याला चुकू नका, वाईट कोणाला बोलू नका, आणि माणसं जपा पैशाकडे विचार करू नका. सुंदर असे भाव होते. पुढच्या आपण चारोळीकडे बोलूया, ज्यामध्ये स्वरूपमती पांडुरंगराव देशमुख मॅडम लिहित आहेत अकलूज जिल्हा सोलापूर येथून. स्वरूपमती पांडुरंगराव देशमुख मॅडम यांनी अकलूज जिल्हा सोलापूर येथून लिहिलंय आणि मॅडमच्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की आई मायेचा सागर बाबा उन्हात सावली. आई मायेचा सागर बाबा उन्हात सावली, देती आधार लेकरा सदा पावलो पावली, देती आधार लेकरा सदा पावलो पावली. तर आई मायेचा सागर आणि बाबा उन्हात सावली, आई आणि बाबा यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी, जे दोघेही लेकरांना आधार देतात, पावलो पावली देतात. मुलं चुकली तरी ती चुका पोटात घालतात, त्यांना मार्गदर्शन करतात, वेळोवेळी त्यांच्यासोबत खंबीर साथ देतात, उभे राहतात, स्वतःच्या इच्छा आकांक्षा मारून ते मुलांसाठी करतात. काळ बदलतोय, पिढी बदलते आणि त्यासोबतच मुलांची मानसिकता सुद्धा बदलते. खरंच की आई बाबांचं बोलणं आपल्याला एवढं नकोसं वाटावं, ही परिस्थिती निर्माण होते. मुलांना हल्लीच्या थोडंही आईबाबांनी रागवलेलं चालत नाही, अगदी चांगल्या गोष्टी सांगितलेल्या सुद्धा त्यांना आवडत नाही. जी पिढी आहे, तरुण पिढी आहे, त्या सर्वांना, लहान मुलांना या शोच्या निमित्ताने विनंती करतो की आयुष्यामध्ये तुम्ही चुकताय त्यावेळी आई बाबा जर तुम्हाला बोलले तरच तुम्ही भविष्यामध्ये काहीतरी बनू शकता. जर तुम्हाला तुमची चूकच कुणी दाखवू नये आणि कायम तुम्हीच बरोबर आहे असं जर वाटत राहिलं तर शरीराला मनाला तशा प्रकारची सवय पडते आणि आपण एका नकारात्मक दिशेचा प्रवास करतो. आपल्याला कोणाचं बोलणं सहन न होणं, आपल्याला आपली चूक कोणी दाखवू नये असं वाटणं हे एक नकारात्मक मानसिकतेचं लक्षण आहे आणि अशा व्यक्तींना भविष्य काळामध्ये यश मिळणं हे खूप अवघड होऊन जातं. म्हणून स्वतःची चूक मान्य करायला शिका, स्वतःमध्ये सुधारणा करायला शिका, स्वतःमध्ये जे आहे ते दररोजच्या दररोज प्रगती करायला शिका, आईबाबांचं ऐका. श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 एफएम ऐकत आहात आणि तुम्ही माझ्यासोबत म्हणजेच आरती कैलास सोबत आहात हा खेळ शब्दांचा या कविता वचार्यांच्या शो मध्ये. आनंदी रहा, आनंद लुटा, भेटूया छोटेच्या.

0: टेंशन को दूर भगाने के लिए आइए सुनते हैं सिस्टर शिवानी के अनमोल कथन।
1: किसी का एक लाइन ना, इवन अगर कल बीत गया, इट डजेंट मैटर, आज भी तो कोई ना कोई कुछ लाइन बोलेगा, आज भी तो लाइन्स आएंगी, आज भी तो बातें आएंगी। तो जब ऐसी कोई बात होती है, इवन अगर हमें उस टाइम याद नहीं रहता, हम उस पे रिफ्लेक्ट करके नेक्स्ट टाइम के लिए चेंज करते हैं अपने आप को।
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: वेलकम बैक श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या रचनांकडे वळणार आहोत। मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की शब्दांपेक्षा भाव आत्ताच बोलके, शब्दांपेक्षा भाव आत्ताच बोलके। पण ते समजले तरच मन होते हलके, शब्दांपेक्षा भाव आत्ताच बोलके, पण ते समजले तरच मन होते हलके। आणि माझ्या दुसऱ्या चारोळीमध्ये मी लिहिलंय की इथे प्रत्येकाने आपला स्वतंत्र परीघ आखलेला, इथे प्रत्येकाने आपला स्वतंत्र परीघ आखलेला। मी मनाच्या कोपऱ्यात हळवा कप्पा जपलेला, इथे प्रत्येकाने आपला स्वतंत्र परीघ आखलेला, मी मनाच्या कोपऱ्यात हळवा कप्पा जपलेला। असंच असतं नाही का? प्रत्येकाच्या मनामध्ये एक हळवा कोपरा असतो, तो अगदी खास असतो, जिथं जाऊन आपण आतल्या आत व्यक्त सुद्धा होत असतो। आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या चारोळीकडे वळतोय, जे आपल्याला पाठवलेले आहे जयसेन कोथरे सरांनी, संगम तालुका हिंगणा जिल्हा नागपूर येथून। जयसेन कोथरे सर लिहित आहेत, मुक्काम संगम तालुका हिंगणा जिल्हा नागपूर येथून। विस्कटलेले आयुष्य या शीर्षकाखाली सरांनी लिहिलंय की आशावादी जीवन हे उद्या संपूर्ण जाईल, चार दिवस आठवून सगळे आपल्या दुनियेत रंगून जाईल। आशावादी जीवन हे उद्या संपूर्ण जाईल, चार दिवस आठवून सगळे आपल्या दुनियेत रंगून जाईल। लोकांप्रमाणे तू पण मला असंच विचारशील का? लोकांप्रमाणे तू पण मला असंच विसरशील का? विस्कटलेल्या या आयुष्याला पुन्हा आधार तू देशील का? विस्कटलेल्या या आयुष्याला पुन्हा आधार तू देशील का? वाह, तर आशावादी जीवन हे उद्या संपूर्ण जाईल, चार दिवस आठवून सगळे आपल्या दुनियेत रंगून जाईल। आणि सरांनी शेवटच्या दोन ओळी मध्ये असं लिहिलंय की लोकांप्रमाणे तू पण मला असंच विसरशील का? लोकांप्रमाणे तू पण मला असंच विसरशील का? विस्कटलेल्या या आयुष्याला पुन्हा आधार तू देशील का? पुन्हा आधार तू देशील का? तर विस्कटलेलं आयुष्य आणि आशावादी जीवन जे संपून जाईल, दुःख येतील, संकट येतील, आणि जेव्हा गरज असेल तेव्हा तू विसरणार तर नाही ना, आणि तू पुन्हा आधार देशील का? असे अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया। सौ आशा सुभाष गेडाम मॅडम लिहित आहेत, वणी जिल्हा यवतमाळ येथून। सौ आशा सुभाष गेडाम मॅडम यांनी वणी जिल्हा यवतमाळ येथून लिहिले अस्ताचल या शीर्षकाखाली। अस्ताचल या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की नभोमंडपी काय विखुरला ताम्रकेशरी मोहकशेला, नभोमंडपी काय विखुरला ताम्रकेशरी मोहकशेला, मावळतीचा साज लेवणी रवी अस्तास चालला, मावळतीचा साज लेवणी रवी अस्तास चालला, रवी अस्तास चालला। वाह, तर नभोमंडपी काय विखुरला ताम्रकेशरी मोहक शेला, खूप अप्रतिम अशी उपमा या रचनेमध्ये मॅडमनी दिलेली होती। आणि पुढच्या चारोळीमध्ये भारत कुमार कोटनाके सरांनी माथार्जुन तालुका झरी जिल्हा यवतमाळ येथून लिहिलंय। भारत कुमार कोटनाके सर लिहित आहेत, मुक्काम पोस्ट माथार्जुन तालुका झरी जिल्हा यवतमाळ येथून। सरांनी लिहिलंय की प्रत्येकाच्या जीवनामध्ये दडलेली एक कथा असते, प्रत्येकाच्या जीवनामध्ये दडलेली एक कथा असते। हसणारं सुख असतं मात्र, हसणारं सुख असतं मात्र, रडणारी एक व्यथा असते। हसणारं सुख असतं मात्र, रडणारी एक व्यथा असते। आणि अगदी खरंय की प्रत्येकाची कथा वेगळी असते, कधी ती कथा ही बोलकी असते, कधी ती कथा ही जी आहे ती अबोल असते। हसणारं सुख असतंच, पण त्या हसणाऱ्या सुखासोबत रंगणारी सुद्धा एक व्यथा असते आणि त्या रंगणाऱ्या व्यथेला सोबत घेऊन आपल्याला हसणाऱ्या सुखाचा प्रवास करायचा असतो. चेहरा हसरा ठेवून जगासमोर जाताना मनातलं जे दुःख आहे ते आपल्याला लपवावं लागतं. तर हळव्या मनाचे तरल भाव मांडणारी सरांची ही अप्रतिम सुंदर अशी चारोळी होती आणि पुढच्या चारोळीमध्ये वैशाली राऊत मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय. वैशाली राऊत मॅडम लिहितायत नागपूर येथून की चांदण्यांना विचारलं मी सुखाचं घर कुठे असतं. चांदण्यांना विचारलं मी सुखाचं घर कुठे असतं. ती हसून एवढंच म्हणाली जिथे प्रेमाचा ओलावा तिथेच स्वर्गवस्त. जिथे प्रेमाचा ओलावा तिथेच स्वर्गवस्त. स्वर्गवस्त वा. आणि सुखाचं घर कुठं असतं असं जेव्हा चांदण्यांना मी विचारलं त्यावेळी चांदणं जे आहे ते हसून असं म्हणालं की प्रेमाचा ओलावा असला पाहिजे तिथंच स्वर्ग आहे. आणि खरंय ना की जिथं प्रेमाचा ओलावा असतो तिथं माणूस रमतो. जिथं प्रेमाचा ओलावा असतो तिथं माणूस विसावतो. जिथं प्रेमाचा ओलावा असतो तिथं प्रेम बहरतं. खूप अप्रतिम सुंदर असे भाव मॅडमच्या या रचनेमध्ये होते. संकट शीर्षकाखालील पुढच्या एका रचनेमध्ये श्री मंगेश गंगाधर सावंत सरांनी पूस तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून लिहिलंय. श्री मंगेश गंगाधर सावंत सर लिहितायत पूस तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून संकट शीर्षकाखाली. कधी स्वतःवर संकट आले तर घाबरून जायचं नसतं. कधी स्वतःवर संकट आले तर घाबरून जायचं नसतं. आलेल्या संकटावर मात करून पुढे जायचं असतं. आलेल्या संकटावर मात करून पुढे जायचं असतं. कधी स्वतःवर संकट आलं तर घाबरून जायचं.

वाह आणि खरंय की छोट्या छोट्या संकटांना घाबरून आपण थांबतो, आपण आपला प्रवास थांबवतो. सरांनी लिहिलंय की संकटांना कधी घाबरायचं नाही, त्यावर मात करायची. प्रॉब्लेम्स हे असतात, त्याचं सोल्युशन समाधान हे आपण शोधलं पाहिजे. आणि असं कोणतंच संकट नाही की ज्याचं समाधान नाही. त्याला काळ, वेळ, पैसा, अनेक प्रकारची औषधं आहेत, तर त्या गोष्टींनी ते संकट दूर करू शकतं. परंतु आता हे संकट कधीच माझ्यावरचं जाणार नाही असं जर आपण मनामध्ये भाव ठेवला तर आपलं दुःख वाढेल, आपली व्यथा वाढेल, आपला त्रास वाढेल आणि वर्तमान खराब होईल. त्यामुळे संकट येणं हे आपल्या हातामध्ये नाही, परंतु आलेल्या संकटावर मात करून पुढे जाणं हे आपल्या हातामध्ये आहे. जे भाव सरांच्या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होते, अतिशय प्रेरणादायी अशी सरांची ही चारोळी होती. आणि पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया ज्यामध्ये आरती दिनकर मॅडम यांनी म्हापसा गोवा येथून लिहिलंय. आरती दिनकर मॅडम लिहित आहेत, म्हापसा गोवा येथून ती धो धो रडली पावसासारखी अश्रूंचा पूर आला जसा. ती धो धो रडली पावसासारखी अश्रूंचा पूर आला जसा. तिनं अश्रू विरघळवले, तिनं अश्रू विरघळवले पावसात आणि पाऊस आला डोळ्यात. ती धो धो रडली पावसासारखी अश्रूंचा पूर आला जसा. तिनं अश्रू विरघळवले पावसात आणि पाऊस आला डोळ्यात. आणि पाऊस आला डोळ्यात, वाह वाह. आणि खरंय की अश्रू आणि पाऊस याचं खूप जुनं नातं आहे. प्रसिद्ध जे कॉमेडियन होते चार्ली चॅप्लिन यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की मला पावसात रडायला आवडतं कारण माझे अश्रू जगाला दिसत नाही. मॅडमनी लिहिले की ती धो धो पावसात सारखी रडली आणि अश्रूंचा पूर आला. अश्रू त्या पावसात विरघळवले आणि डोळ्यात खरंच पाऊस आला. खूप गहिरे असे भाव या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या चारोळीमध्ये धाडस या शीर्षकाखाली सोनाली सु पेडणेकर मॅडम लिहित आहेत गोवा येथून. सोनाली सु पेडणेकर मॅडम यांनी गोवा येथून धाडस शीर्षकाखाली लिहिलंय की धाडस हे अंगातील बळ नसते, ते मनातील विश्वास असतो. धाडस हे अंगातील बळ नसते, ते मनातील विश्वास असतो. जो पडून ही पुन्हा उभा राहतो, जो पडून ही पुन्हा उभा राहतो, खरा धाडसी तोच असतो. जो पडून ही पुन्हा उभा राहतो, खरा धाडसी तोच असतो. खरा धाडसी तोच असतो. वा आणि खरंय की केवळ ताकद म्हणजे धाडस नाही, तर आपण एखादी गोष्ट करू शकतो, आपण हरवू शकतो, प्रत्येक गोष्टीवर मात करू शकतो. हा मनातला जो विश्वास आहे ते म्हणजे धाडस. आणि हरून सुद्धा जिंकता येतं हा विश्वास मनात बाळगणं म्हणजे धाडस. पडूनही पुन्हा उभं राहणं म्हणजे धाडस. खूप अप्रतिम असे प्रेरणादायी भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीकडे वळूया ज्या सुंदर अशा चारोळीमध्ये रेखा विद्याधर टापरे मॅडम लिहित आहेत भोर पुणे इथून. रेखा विद्याधर टापरे मॅडम यांनी भोर पुणे इथून लिहिलंय की दर्शनासाठी जावे मंदिरी सुख देवाकडे मागावे. दर्शनासाठी जावे मंदिरी सुख देवाकडे मागावे. भरपूर देईल परमेश्वर दिलेल्या शब्दास जागावे. भरपूर देईल परमेश्वर दिलेल्या शब्दास जागावे. दिलेल्या शब्दात जागावे. वा आणि श्रोते हो, सध्या नेमकी हीच गोष्ट मिक्स होत आहे. दिलेल्या शब्दास जागणं बंद झालेलं आहे. सुख तर हवाय आणि सुखासोबत आपण एखाद्याला जेव्हा शब्द देतो तेव्हा तो शब्द बदलतो. आणि दिलेला शब्द जेव्हा बदलला जातो तेव्हा समोरच्याचा विश्वास राहत होतो. त्यामुळे परमेश्वर भरपूर देईल परंतु दिलेल्या शब्दात जागावे, असा एक मोलाचा सल्ला मॅडमच्या या सुंदर अशा चारोळीमध्ये होता. आणि यासोबतच पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया ज्यामध्ये सौ शोभा वसंत आव्हाड मॅडम यांनी दोडी बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथून लिहिलंय. सौ शोभा वसंत आव्हाड मॅडम लिहित आहेत दोडी बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथून. सुंदर या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की सुंदरशी नारतू स्वप्न हातात घेऊन, सुंदरशी नारतू स्वप्न हातात घेऊन.

उजळविते जग सारे तुझ्या लेखणीतून, उजळविते जग सारे तुझ्या लेखणीतून। वा, तर सुंदरशी तू नार आहेस, तू स्वप्न हाती घेऊन तुझ्या लेखणीच्या माध्यमातून सारं जग उजळवत आहे, असे अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सुचिता भडांगे मॅडम लिहित आहेत अमरावती येथून। सुचिता भडांगे मॅडम यांनी अमरावती येथून लिहिलंय गीत कुणाचे गातो जरा या शीर्षकाखाली। मॅडम लिहित आहेत की नाद मधुर तो झुळझुळ मृदंग वाजवी जलधारा, नाद मधुर तो झुळझुळ मृदंग वाजवी जलधारा, गीतकार का तो विधाता क्या बात है। नाद मधुर तो झुळझुळ मृदंग वाजवी जलधारा, गीतकार का तो विधाता, गीत कुणाचे गातो जरा, गीतकार का तो विधाता, गीत कुणाचे गातो जरा, गीतकार का तो विधाता, गीत कुणाचे गातो जरा। तर तो जो झरा आहे तो झुळझुळ वाहत असतो, त्याचा नाद मधुर असतो, आणि जलधारा जणू काही मृदंग वाजवत आहेत असा आभास निर्माण होतो। खूप अप्रतिम असे भाव या चारोळीमध्ये होते। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये माधुरी इनामदार मॅडम लिहित आहेत मिरज येथून। माधुरी इनामदार मॅडम यांनी मिरज येथून लिहिलंय की मखमली फुलपाखरू गुलाबावर विसावलं, मखमली फुलपाखरू गुलाबावर विसावलं, पानाआडच्या काट्यांनी हलकेच जाळं लावलं, पानाआडच्या काट्यांनी हलकेच जाळं लावलं। तर चारच ओळीमध्ये मखमली फुलपाखरू आणि त्याचं गुलाबावर विसावलं, तेवढ्याच पानाआडच्या काट्यांनी लावलेलं हलकं जाळं, अतिशय सुंदर असं वर्णन या चारोळीमध्ये होतं। आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ हेमलता नंदकुमार निगडे मॅडम लिहित आहेत कात्रज पुणे इथून। सौहेमलता नंदकुमार निगडे मॅडम यांनी कात्रज पुणे इथून लिहिलंय विद्याधन या शीर्षकाखाली, नाही जात ते चोरीला येत नसे भावाच्या वाटणीला, नाही जात ते चोरीला येत नसे भावाच्या वाटणीला, ओझे होत नसे डोईला। वा, ओझे होत नसे डोईला असे हे विद्याधन श्रेष्ठत्व देई मानवाला, असे हे विद्याधन श्रेष्ठत्व देई मानवाला, श्रेष्ठत्व देई मानवाला। आणि अगदी खरंय की प्रत्येक गोष्ट जी आहे ती चोरीला जाऊ शकते, ती वाटून द्यावी लागू शकते, परंतु ज्याचा डोक्याला भार होत नाही, ज्याचं ओझ वाटत नाही, परंतु ज्या गोष्टीमुळं मानवाला श्रेष्ठत्व येतं ते धन म्हणजे विद्याधन आहे। आणि त्या विद्याधनाबद्दल अप्रतिम सुंदर असं शब्दांकन मॅडमच्या या सुंदर अशा चारोळीमध्ये होतं। आणि पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये सौप्रतिभा महादेव चौघले मॅडम लिहित आहेत कोल्हापूर येथून। सौप्रतिभा महादेव चौघले मॅडम यांनी कोल्हापूर येथून लिहिलंय की दुःखालाही घालावे स्मितहास्याचे कुंपण। वा, दुःखालाही घालावे स्मितहास्याचे कुंपण, असू द्यावा ओलावा, असू द्यावा ओलावा, करावी मायेची गुंफण, करावी मायेची गुंफण, दुःखालाही घालावे स्मितहास्याचे कुंपण, असू द्यावा ओलावा, करावी मायेची गुंफण। अप्रतिम सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते की दुःखाला सुद्धा स्मितहास्याचं कुंपण घातलं पाहिजे, कारण दुःख जेव्हा येतं तेव्हा उद्ध्वस्त करायला येतं। आणि दुःखाचं स्वागत जर का आपण स्मितहास्यानं केलं, आपल्या जीवनामधल्या दुःखाला जर आपण स्मितहास्याचं कुंपण घातलं तर निश्चितपणे त्या दुःखाची तीव्रताही कमी जाणवेल, नाही का। आणि जेव्हा ओलावा असतो तेव्हा मायेची गुंफण करता येते, ओलाव्याद्वारे मायेची गुंफण करण्याचा सुंदर सामाजिक संदेश देणारी अप्रतिम सुंदर असे भाव मांडणारी मॅडमची ही रचना होती श्रोते हो। आणि श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारव्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत। आनंदी रहा, आनंद लुटा, भेटू या छोटेशा।

जगावे बेधुंद होऊनी मना अंतरात विचारांचा कोश कशाला, अंतरात विचारांचा कोश कशाला। खूप वेळा मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचे नकारात्मक विचार घेऊन आपण जगत असतो। बेधुंद होऊन जगलं पाहिजे, क्षणांचा आनंद घेतला पाहिजे। अगदी आपल्या एफएमच्या टॅगलाईन सारखं की आनंदी रहा, आनंद लुटा। आणि श्रोते हो, आजच्या शो मधल्या पुढच्या एका चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये वैजयंती विकास गहुकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिलंय। वैजयंती विकास गहुकर मॅडम लिहित आहे चंद्रपूर येथून। सख्या तुझ्या प्रेमात रे वाटे ना आता उणे, सख्या तुझ्या प्रेमात रे वाटे ना आता उणे, जशी गुंफावी माळ तशी, जशी गुंफावी माळ तशी गुंफली आपली मने, जशी गुंफावी माळ तशी गुंफली आपली मने, गुंफली आपली मने। वाह, तर सख्या तुझ्या प्रेमात रे वाटे ना आता उणे, सख्या तुझ्या प्रेमात रे वाटे ना आता उणे, जशी गुंफावी माळ तशी गुंफली आपली मने। तर जेव्हा मने गुंफली जातात त्यावेळी प्रेमात उणे वाटत नाही। खूप अप्रतिम सुंदर प्रेमभाव या चारोळीमध्ये होते। आणि पुढच्या चारोळीमध्ये संकट या शीर्षकाखाली सह्याद्री कन्या या नावाने मॅडम लिहितात। शीतल शिवराज मालुसरे मॅडम यांनी महाड रायगड येथून लिहिलंय। सह्याद्री कन्या या नावाने शीतल शिवराज मालुसरे मॅडम लिहितायत महाड रायगड येथून संकट शीर्षकाखाली। की संकट कधी सांगून येत नाही तसेच तोलून मापून येत नाही, संकट कधी सांगून येत नाही तसेच तोलून मापून येत नाही, ते येते हळूहळू लपत छपत, ते येते हळूहळू लपत छपत, आपण मात्र राहतो वेळ जपत, आपण मात्र राहतो वेळ जपत। तर संकट कधी सांगून येत नाही, ते तोलून मापून येत नाही, आणि ते हळूहळू येतं आणि आपण वेळ जपत राहतो। तर संकटाच्या अनुषंगानं येणाऱ्या संकटाची चाहूल लागल्यानंतर आपण अलर्ट राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे, या अनुषंगानाचे भाव मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये होते श्रोते हो। आणि या सुंदर अशा चारोळीनंतर पुढच्या चारोळीमध्ये युवराज राजीगरे सुयेकर सरांनी कोल्हापूर येथून लिहिलंय। युवराज राजीगरे सुयेकर सर कोल्हापूर येथून लिहित आहेत की इडा पिडा मागे लागता निष्ठा गेली क्षणात विसरून, इडा पिडा मागे लागता निष्ठा गेली क्षणात विरून, रयतेची ममता उद्ध्वस्त, रयतेची ममता उद्ध्वस्त डोंगर दऱ्या हटेल पाहून, रयतेची ममता उद्ध्वस्त डोंगर दऱ्या हटेल पाहून। तर राजकीय जे वातावरण आहे त्यावर भाष्य करणारी सरांची ही सुंदर अशी चारोळी होती। पुढच्या चारोळीमध्ये सौ अर्चना राहुल देवकर नेटके मॅडम यांनी अहिल्यानगर येथून लिहिलंय। सौ अर्चना राहुल देवकर नेटके मॅडम लिहित आहेत अहिल्यानगर येथून। अथांग सागरात आठवणींची नौका बुडाली, अथांग सागरात आठवणीची नौका बुडाली, तुझ्या विरहात डोळ्यातून, तुझ्या विरहात डोळ्यातून अश्रूंची बरसात झाली, तुझ्या विरहात डोळ्यातून अश्रूंची बरसात झाली, अथांग सागरात आठवणीची नौका बुडाली। वाह, तर खूप गहिरे असे भाव या चारोळीमध्ये होते की आठवणींची नौका जेव्हा अथांग सागरामध्ये बुडते तेव्हा तुझ्या विरहात डोळ्यातून अश्रूंची बरसात झाली। यासोबतच पुढच्या चारोळीकडे वळूया। संगीता कुलकर्णी मॅडम लिहित आहेत ठाणे येथून। संगीता कुलकर्णी मॅडम यांनी ठाणे येथून लिहिलंय, प्रेम म्हणजे शब्द नव्हे ती मनाची हळवी भाषा, प्रेम म्हणजे शब्द नव्हे ती मनाची हळवी भाषा, नजरेतून उमलणारी आयुष्यभराची अभिलाषा, नजरेतून उमलणारी आयुष्यभराची अभिलाषा, आयुष्यभराची अभिलाषा। वाह, तर प्रेम म्हणजे फक्त शब्द नाही तर ती हळव्या मनाची भाषा आहे। खूप अप्रतिम प्रेमभाव व्यक्त करणारी मॅडमची ही सुंदर अशी चारोळी। आणि पोकळी शीर्षकाखालील पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये अपर्णा राजेश परदेशी मॅडम लिहित आहेत नाशिक येथून। अपर्णा राजेश परदेशी मॅडम यांनी नाशिक येथून लिहिलंय पोकळी शीर्षकाखाली, दोन शब्दांमधील अंतरात जितकी जागा मोकळी, दोन शब्दांमधील अंतरात जितकी जागा मोकळी, जणू तुझ्या नंतर आलेली माझ्या

आयुष्यातली पोकळी, जणू तुझ्या नंतर आलेली माझ्या आयुष्यातली पोकळी, माझ्या आयुष्यातली पोकळी. खूप अप्रतिम सुंदर अशी उपमा पोकळीला दिलेली आहे की तू आणि मी हे जे दोन शब्द आहे, तर हे दोन शब्द लिहिण्यासाठी सुद्धा त्या दोन शब्दामध्ये अंतर असतं. त्या दोन शब्दांमध्ये एक मोकळी जागा असते आणि दोन शब्दांमधील अंतरात जितकी जागा मोकळी, जणू तुझ्या नंतर आलेली माझ्या आयुष्यातली पोकळी. तर त्या दोन शब्दांमधली जागा जी असते ती जागा अगदी थोडकी असते, ती मोकळी असते, परंतु तशीच अगदी तशीच त्याच्या नंतर तिच्या नंतर जीवनामध्ये आलेली पोकळी असते जी कधीच भरून येत नाही. ती दोन अक्षर जोपर्यंत जोडून असतात तोपर्यंत आयुष्य जे असत ते सुंदर असत. आणि त्या पोकळी नंतर जे आहे ते एक विरहाचे भाव मनामध्ये येतात. त्यामुळे आयुष्यातली पोकळी ही खूप सुंदररित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती. आणि पुढच्या चारोळीमध्ये साहित्यिक या शीर्षकाखाली चौक कल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम यांनी चिंचवड पुणे वाल्लेकरवाडी इथून लिहिलंय. चौकल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम लिहितात चिंचवड पुणे वाल्लेकरवाडी येथून. साहित्यिक या शीर्षकाखाली मॅडमने लिहिलंय की साहित्यिक असतात करणारे मतपरिवर्तन, समजून घेतले तर मग बदलते विचारांचे वर्तन. साहित्यिक असतात करणारे मतपरिवर्तन, समजून घेतले तर मग बदलते विचारांचे वर्तन. तर विचारांचं वर्तन बदलण्याची ताकद असणाऱ्या साहित्यिकांबद्दल मॅडमनी अप्रतिम आणि सुंदर असे भाव या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेले होते. पुढच्या एका चारोळीमध्ये शेतकरी या शीर्षकाखाली संगीता नागदिवे मॅडम यांनी सना या नावाने यवतमाळ येथून लिहिलंय. संगीता नागदिवे मॅडम लिहितायत सना या नावाने यवतमाळ येथून. मृग नक्षत्राचा दिवसात पावसाचा थेंब पडला नाही, मृग नक्षत्राचा दिवसात पावसाचा थेंब पडला नाही, शेतकरी बिचारा हतबल होऊन, शेतकरी बिचारा हतबल होऊन आकाशाकडे वाट पाहत राही, शेतकरी बिचारा हतबल होऊन आकाशाकडे वाट पाहत राही, आकाशाकडे वाट पाहत राही. आणि पाऊस हा खूप गरजेचा असतो, खूप महत्वाचा असतो. आणि मृग नक्षत्रामध्ये पाऊस पडेल या आशेवर असणाऱ्या शेतकऱ्यांना जेव्हा तो पडत नाही, पाऊस पडत नाही, तेव्हा शेतकरी हा हतबल होतो, तो सारखा आकाशाकडे पाहत असतो. तर शेतकऱ्याच्या डोळ्यामधली व्यथा मांडणारी मॅडमची ही अप्रतिम सुंदर अशी चारोळी होती. आणि पुढच्या चारोळीमध्ये जेनेट फिलिप बोर्सिज मॅडम यांनी जेन सृजन या नावाने गोवा इथून लिहिलंय. जेनेट फिलिप बोर्सिज मॅडम लिहिताय जेन सृजन या नावाने गोवा येथून. जीवनात वादळ वारं नित्य ठरलेली असतात, जीवनात वादळ वारं नित्य ठरलेली असतात, जो यातून मार्ग काढील तोच तरतो या जगतात, जो यातून मार्ग काढील तोच तरतो या जगतात, तोच तरतो या जगतात. आणि खरंय की जीवनामध्ये वादळांचं येणं हे अनपेक्षित असतं, त्यांचं येणं आणि जाणं हे चालू राहत असतं. सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे असतं. जेव्हा जीवनामध्ये वादळं येतात तेव्हा त्यातून मार्ग काढण्याची आपली तयारी असली पाहिजे. जीवनामध्ये जेव्हा वादळं येतात तेव्हा त्या वादळांना भिडण्याची आपली तयारी असली पाहिजे. आणि त्यातून आपण जर मार्ग काढला तरच आपण या जगतामध्ये तरू शकतो, जसं मॅडमनी लिहिलंय. कारण वादळांना घाबरून जर आपण आपला मार्ग बदलला तर पुढच्या त्या मार्गावर आणखी जास्त काटे असू शकतात. खूप अप्रतिम सुंदर प्रेरणादायी भाव मॅडमच्या या रचनेमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये स्वप्न झुला या नावाने त्र्यंबक शेणितकर सरांनी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथून लिहिले. स्वप्न झुला या नावाने सर लिहितात त्र्यंबक शेणितकर सरांनी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथून लिहिले की घडेल सखे आज तुझी माझी भेट, घडेल सखे आज तुझी माझी भेट, वळवाच्या पावसात फक्त यायला होईल थोडा लेट. घडेल सखे आज तुझी माझी भेट, वळवाच्या पावसात फक्त यायला होईल थोडा लेट, फक्त यायला होईल थोडा लेट. वाह वाह, तर भेट ही निश्चित घडेल, तीही वळवाच्या पावसात घडेल.

पण पाऊस जरासा लांबलाय, त्यामुळे थोडासा भेटीला विलंब लागेल. खूप सुंदर असे भाव प्रेमभाव मानणारी सरांची ही चारोळी होती बोगनवेल या शीर्षकाखाली. पुढच्या आपण रचनेकडे वळूया. बोगनवेल या शीर्षकाखाली सौ सोनाली गोळवलकर मॅडम यांनी पुणे येथून लिहिले. सौ सोनाली गोळवलकर मॅडम लिहित आहेत पुणे येथून. माझ्या अंगणात बहरली बोगनवेल अशी, हळदी केशरी गुलाबी रंगाची साजेशी. माझ्या अंगणात बहरली बोगनवेल अशी, हळदी केशरी गुलाबी रंगाची साजेशी. पानात डोलते वाऱ्यावर हळवार कशी, पानात डोलते वाऱ्यावर हळवार कशी. जणू लाजरी नवरी हळदीने माखली जशी, जणू लाजरी नवरी हळदीने माखली कशी, माखली जशी. जणू लाजरी नवरी हळदीने माखली जशी. वा, तर अंगणात बहरलेली बोगनवेल आणि त्या बोगनवेलेचा जो साज शृंगार आहे तो मॅडमनी खूप अप्रतिम सुंदररित्या या चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेला होता. पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळूया आणि त्या सुंदर अशा रचनेमध्ये काजळ या शीर्षकाखाली श्री प्रमोद सावरकर सरांनी प्रवासी या नावाने बोरगाव रेमंड तालुका सौसर जिल्हा पांढुर्णा मध्य प्रदेश येथून लिहिले. श्री प्रमोद सावरकर सर लिहित आहेत प्रवासी या नावाने बोरगाव रेमंड तालुका सौसर जिल्हा पांढुर्णा मध्य प्रदेश येथून. सरांनी लिहिले काजळ शीर्षकाखाली की काजळ घालून डोळी किती पाहशील भोळी, काजळ घालून डोळी किती पाहशील भोळी. आपुल्याच त्या नैनी अश्रू वाहे गालांवरी, आपुल्याच त्या नैनी अश्रू वाहे गालांवरी, अश्रू वाहे गालांवरी. तर काजळ घालून डोळी किती पाहशील भोळी, पहिल्या दोन ओळीमध्ये डोळ्यामध्ये काजळ घालून तू भोळेपणाने किती पाहशील असे भाव व्यक्त केलेले आहेत. आणि दुसऱ्या दोन ओळीमध्ये सरांनी आपुल्याच त्या नैनी अश्रू वाहे गालांवरी, तर त्या काजळ घातलेल्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेला आहे. आणि श्रोते हो, यासोबतच आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या चारोळीकडे वळूया. काव्यरसिका या नावाने सौरसिका आनंद शाळेग्राम मॅडम लिहित आहेत पुणे येथून. काव्यरसिका या नावाने सौरसिका आनंद शाळेग्राम मॅडम यांनी पुणे येथून लिहिले. मॅडम लिहित आहेत एरे घणा या शीर्षकाखाली. एरे घणा या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिले की भेगाळल्या धरणीवर कधी बरसणार तू, वाट पाहुनी थकले डोळे एरे घणा तू. भेगाळल्या धरणीवर कधी बरसणार तू, वाट पाहुनी थकले डोळे एरे घणा तू. घेऊ आम्ही सारे काळजी पर्यावरणाची, घेऊ आम्ही सारे काळजी पर्यावरणाची. आता वाट पाहतो फक्त तुझ्या आगमनाची, आता वाट पाहतो फक्त तुझ्या आगमनाची, तुझ्या आगमनाची. एरे घणा, एरे घणा. खूप अप्रतिम पावसाला आळवणी करणारी मॅडमची ही सुंदर आणि अप्रतिम अशी चारोळी होती. आणि पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया ज्यामध्ये सौ अर्चना संजय मठपती मॅडम लिहित आहेत बार्शी येथून. सौ अर्चना संजय मठपती मॅडम यांनी बार्शी येथून लिहिले. पडेल मनही प्रेमात जेव्हा सूर जुळतील, पडेल मनही प्रेमात जेव्हा सूर जुळतील. हृदयाचे नाजूक बंध तेव्हा एकमेकात गुंततील, हृदयाचे नाजूक बंध तेव्हा एकमेकात गुंततील. पडेल मनही प्रेमात जेव्हा सूर जुळतील, हृदयाचे नाजूक बंध तेव्हा एकमेकात गुंततील, तेव्हा एकमेकात गुंततील. तर जेव्हा सूर जुळतील तेव्हा मन प्रेमात पडेल आणि हृदयाचे नाजूक बंध जे आहेत ते एकमेकांमध्ये गुंततील. तर प्रेमाचे सुंदर असे भाव मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये शब्दबद्ध केलेले होते मॅडमनी. आणि श्रोते हो, पुढच्या आपण एका रचनेकडे वळूया ज्या सुंदर अशा रचनेमध्ये वरुण राजा या शीर्षकाखाली श्री श्रीकांत पाटील सरांनी राजधानी रायगड येथून लिहिले. श्री श्रीकांत पाटील सर लिहित आहेत राजधानी रायगड येथून. वरुण राजा या शीर्षकाखाली की तू येण्याच्या अपेक्षेने व्याकुळ झाली धरती, तू येण्याच्या अपेक्षेने व्याकुळ झाली धरती. आता तरी बरसणारे, आता तरी बरसणारे, कृपा कर आम्हावरती, कृपा कर आम्हावरती. तू येण्याच्या अपेक्षेने व्याकुळ झाली धरती, आता तरी बरसणारे, कृपा कर आम्हावरती, कृपा कर.

आम्हावरती आणि आपण सारेजणच या वरुणराजाला अडवणी करूया की तू कृपा कर आणि तू धो धो परसून जा, या अवघ्या धरित्रीला चिंब चिंब करून जा, कारण आम्ही सर्वजण मानव प्राणी पशु पक्षी निसर्ग व्याकुळलेला आहोत तुझ्या येण्यासाठी. आणि श्रोते हो, तुम्ही घड्याळ पाहिलंय का? तुमच्याशी गप्पा मारता मारता, तुमच्याशी संवाद साधता साधता आणि तुमच्या सुंदर आणि अप्रतिम ज्या रचना आहेत त्या सादरीकरण करता करता, त्यातले भाव माझ्या परीने मांडण्याचा प्रयत्न करता करता आपल्या शोची वेळ संपली आहे. मला घड्याळ खुणावतंय. हो, मला आजच्या शोपुरती तुमची रजा घ्यावी लागणार आहे. ज्या मान्यवरांनी रचना पाठवलेल्या होत्या आणि ज्यांच्या शो मध्ये समाविष्ट झालेल्या नाही, तर त्यांच्या सर्व रचना या पुढील रविवारच्या शो मध्ये ब्रॉडकास्ट होतील. श्रोते हो, आजच्या शोपुरती मला म्हणजे आरजे कैलासला रजा द्या. आणि तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा. भेटूया पुढच्या रविवारी दुपारी 2 वाजता.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्ण, हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर
1: करायचं.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा,
0: मनात पीठ वाजल्या की शरीर अपोआप फिरकतं. त्याचसोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध,
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: जनगणना के पहले चरण में हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके मकान की गणना होगी। आइए आपकी साझेदारी से इसे सफल बनाएं और विकसित भारत 2047 की ओर एक और कदम बढ़ाएं।
1: नमस्कार अलक प्रेमी दर्शक श्रोते हो, नमस्कार। तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आता जगदीश सोबत खास अलक प्रेमी रसिक श्रोत्यांसाठी आणि अलंकरणा संधी मिळावी यासाठी वाहिलेल्या कुरकुरीत खुसखुशीत रंगतदार तजेलदार मजेदार उठावदार दमदार बहारदार आणि दिवसेंदिवस अलक प्रेमी रसिक श्रोते हो तुमच्या आणि अलंकार मित्रांच्या गळ्यातील ताईत चाललेल्या कार्यक्रमात अलकची झलक मध्ये अलक तुमची रसिक श्रोते हो झलक आमची अलक प्रेमी रसिक श्रोते हो आज 21 जून 2026 आणि अलकची झलक प्रयोग क्रमांक 207 अलक प्रेमी रसिक श्रोते हो खरंच तुम्ही कमाल आहात, कमाल कमाल कमाल आहात। एकापेक्षा एक भन्नाट अलक तुम्ही लिहित आहे। अलक मध्ये दिवसेंदिवस तुमच्या प्रगल्भता येत चालले, प्रौढत्व येत चालले, भाषिक सौंदर्याच्या दृष्टीने आणि अलकत्वाच्या दृष्टीने तुमची अलक ही रुबाबदार होत चालली। अलक प्रेमी रसिक श्रोते हो रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM रेडिओ जॉकी म्हणून मला तुमचा सार्थ अभिमान आहे आणि केवळ तुमच्या आणि तुमच्या कृपा प्रसादामुळेच अलकची झलक प्रयोग क्रमांक 207 पर्यंत पोहोचलेला आहे। अलक प्रेमी रसिक श्रोते हो अशी साथ पुढे मिळेल याची आरजे जगदीशला खात्री आहे। वळूया प्रयोग क्रमांक 207 मधील पहिल्याच अलककडे। अलककार सुलभा सत्तूरवार पुणेतून लिहितात। नवऱ्याचा अपुरा पगार, सासू सासऱ्यांची औषधे, मुलांचा शाळेचा खर्च भागवताना तिचा जीव मेटाकुटीला आला होता। तिरमिरत ती घराबाहेर पडली, वाटेतील गणपती मंदिरात क्षणभर टेकली। तिथे 85-85 वर्षाच्या आजीबाई दुर्वा फुले विकत होत्या। पोरी पोरी इथे मोदकांना खूप मागणी आहे, कळशील काय? तिने झटकन उठून आजीला आणि गणपतीला नमस्कार केला। अलंकार सुलभा मानाचा मानाचा मुजरा त्या 85-85 वर्षाच्या आजींना ज्यांनी आयुष्याला कंटाळलेल्या एका महिलेला गृहिणीला प्रेरणा दिली। खरंच असं काम करत राहा की ज्याच्यामुळे आपल्याला कधी कमी पडणार नाही। परमेश्वराची पूजा परमेश्वराची सेवाही झाली आणि त्यातून 4 पैशाची कमाई झाली। वा खूपच सुंदर अप्रतिम अभिमानास्पद अशी गोष्ट। वर या पुढच्या अलककडे। ठाणे येथील अलककार अजित माडकर लिहितात। अर्थात बऱ्याच दिवसांनंतर आज त्यांचा 75 वाढदिवस होता। रात्रीचे 12 वाजायला फक्त 10 मिनिटे उरली होती तरी मुलांच्या त्यांच्या मुलाचा लंडनहून फोन आला नव्हता। ते निराश झाले आणि बायको सोबत झोपायला जाणार इतक्यात दारावरची बेल वाजली। त्याने दरवाजा उघडला, समोर मुलगा सून आणि नातवंड उभी। वा अलकार अजित जिंकला, तुम्ही जीत गया म्हणजे तुम्हाला 100 पैकी 100 गुण। काय धक्का तंत्र वापरलंय, म्हणजे मला एक क्षणभर त्या ठिकाणी तोंडात शिव्या आल्या होत्या, मनामध्ये त्या ठिकाणी लाखोली आली होती की काय ही मुलं, काय हा

मुलगा एकुलता एक असेल किंवा दोघं तिघं असतील, पण आई वडिलांच्या वाढदिवसासाठी वाट बघायला लावायची. पण तो आला आणि मला वाटतं तो आला, त्याने जिंकलं आणि तेव्हा त्यांच्या म्हणजे आजोबांच्या चेहऱ्यावर जे समाधानाचा सुस्कार असेल ना, आनंदाची जी लकेर असेल, ती माझ्या डोळ्यासमोर सचित्र उभी केली. आणि मला वाटतं सगळ्या अलंकार मित्रांच्या समोरही ती नक्कीच उभी राहिली असेल. वळूया पुढच्या अलंकडे. छत्रपती संभाजीनगर येथून अलंकारचा अश्विनी सुहास मिश्री कोटकर लिहितात, दोघेही एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले होते. लग्न करून सुखी संसाराची स्वप्न रंगत होते, पण अचानक झालेल्या अपघातामुळे तिने दोन्ही डोळे गमावले आणि त्या रंगहीन दुनियेत त्याने तिची कायमची साथ सोडली. कठीण समय येता कोण कामास येतो असं उगाच म्हटलं जात नाही. खरंच अशा संकटात साथ सोडणारे काय उपयोगाचे, आणि कसलं ते प्रेम, ते तकलात प्रेम, ते तात्पुरतं प्रेम. मला वाटतं वेळीच त्या ठिकाणी अशा प्रेमापासून सुटका मिळाली, यापेक्षा आणखी वेगळं ते काय असावं. अलकप्रेमी रसिक श्रोतो, अशी माणसं आपल्याला अंधारात टाकतात आणि स्वतः मात्र उजेडाचा आनंद घेत फिरतात. अशा माणसांना परमेश्वर काय ती शिक्षा नक्की देत असेल, नाही का? ऐकूया पुढची अलग. छंदोबाबाच्या आंतरराष्ट्रीय मंच सन्मान तळेगाव दाभाडी येथून दादासाहेब या टोपण नावाने लिहिणाऱ्या अलंकार हृदय जॉकी श्री अमरदीप सुनंदा पंडेनाथ मखामले लिहितात, रस्ता ओलांडताना भरधाव मोटार सायकलने मोराला उडवले. एकच झुंबड उडाली, आरडाओरड झाला, वाट्टेल त्याने वाट्टेल तसे मोर पंख खेचून उपटले आणि पळ काढला. अलंकार अमरदीप सुन्न करणारी अलक आहे. इतके कसे स्वार्थी संधी साधू आपण माणूस म्हणून घ्यायला कलंक आपल्याला लागलाय, काळी माफासलाय. खरं म्हणजे तो मोर कदाचित जिवंत असेल, तो मोर त्या ठिकाणी हतबल झाला असेल, असहाय्य झाला असेल, त्याला योग्य वेळी आपण डॉक्टरकडे घेऊन गेलो असतो तर तो जगला असता. पण सेल्फीच्या जमान्यात, म्हणजे सेल्फीजच्या जमान्यात आपण दुसरं काय बरं करू शकतो? मला वाटतं हेच जास्त सहेतुक आहे की माणूस स्वार्थाने आंधळा झालाय असं म्हणायला पाहिजे. मोरपीस मोराने तुम्हाला दान केली असती हो, जर त्याला तुम्ही डॉक्टरकडे घेऊन गेला असतात आणि त्याचा जीव वाचवला असतात. अलकप्रेमी रसिक श्रोते, या दुःखद घटनेनंतर वळूया म्हापसा गोवा येथील अलंकार डॉक्टर आरती दिनकर लिहितात, मारामारी सुरू होती. एक माणूस म्हणाला थांबवाय भांडण, दुसरा म्हणाला आम्ही ईट का जवाब पत्थर से देंगे. माणूस म्हणाला अरे विटा आणि दगड हे घर बांधण्यासाठी असतात, घर बांधण्यासाठी, घर पाडण्यासाठी नाही. अलंकार आरती सर्वात प्रथम तुम्हाला मानाचा मुजरा. मानाचा मुजरा म्हणजे आतापर्यंतच्या अलंक मधील माझ्या मते सर्वोत्तम अलंक आहे, कारण याच्यात सुविचार आहे, याच्यामध्ये प्रसंग आहे, याच्यामध्ये घटना आहे, याच्यामध्ये घडणं आहे, याच्यामध्ये घडवणं आहे. खरंच मानाचा मुजरा अशासाठी की तो माणसाने, त्या माणसाने दगडाचा विटांचा योग्य उपयोग सांगितला. विध्वंसापेक्षा विनाशापेक्षा नेहमीच विकास महत्वाचा असतो, याचं विस्मरण आपल्या सगळ्यांना झालंय आणि त्याच्याबद्दल योग्य ती समज तुम्ही अलकपणे दिली, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अलकप्रेमी रसिक श्रोते, दिग्रस यवतमाळ येथून अलंकार अरुणा दुग्दलवार लिहितात, भरती ओहोटी. त्या उंचच उंच प्रचंड लाटा उसळून किनाऱ्याकडे यायच्या आणि खडकाळ आपटून त्याचे सूर्यकिरणात सुंदर रंगीत तुषार उडायचे. ते दृश्य अनिमिष डोळ्यांनी बघायला किनाऱ्यावर प्रचंड गर्दी जमायची. आता ओहोटीला संत शांत लाट किनाऱ्याला भेदून पुन्हा सागरात परतते, पण एकटीच गर्दी नाही, नि दर्दीही नाही. अलंकार अरुणा, लाटेची करुणा तुम्हाला बरोबर कळली, पण मला असं वाटतं की गर्दी नसती तरी दर्दी नक्कीच असतील, कारण ओहोटीच्या वेळेला सुद्धा ओहोटी लागलेला समुद्र शांतपणे बघणारे माझ्यासारखे काही लोक समुद्र किनाऱ्यावर असतातच. त्यापैकी एका दुसरा दर्दी त्या लाटेला नक्की दिसला असेल, पण तो जाता जाता असेल, म्हणून कदाचित तुमच्या अलग मध्ये नसेल, म्हणजे तो तिथे प्रवासी म्हणून गेला नसेल, फक्त ओहोटी बघायला गेला असेल आणि तोपर्यंत ती लाट

त्याने बोलणं सोडलं असलं तरी चालेल, ऐकणं सोडू नये, कारण हेच ऐकणं त्याला कधीतरी ऐकवण्यासाठी उपयोगी पडेल आणि त्यातून त्या ठिकाणी तो काहीतरी शिकू शकेल. मला वाटतं ही सकारात्मक ऊर्जा त्याच्या अंगी नक्कीच आली पाहिजे. ऐकूया पुढची अलग. अलगकर आभाळस्पर्शी कविवर्य वैद्यराज भोपाळ त्र्यंबक देशमुख नाथ सदन पिंपळनेर तालुका साक्री जिल्हा धुळे येथून लिहितात. कार वेळेत दुरुस्त न झाल्यानं आम्ही रिक्षानेच एका लग्नाला गेलो, तेव्हा माझीच कार घेऊन गॅरेजवाला त्याच लग्नाला आलेला मी पाहिला. वा अलगकर भोपाळ, मला तुमची अलग वाचल्यानंतर, अलग ऐकल्यानंतर प्र के आत्रेंचा तो परीच आठवला. परीचा येशील कधी परतुनी, हातोहात रुमाल लंपास करुनी, परीचा येशील कधी परतुनी, लग्नातला कोट मानेवर उसवनी, परीचा येशील कधी परतुनी. अशा प्रकारची काहीतरी ती विडंबन काव्य होतं. परीटा येशील कधी परतुनी, आणि हे त्यांना सुचलं होतं पाखरा येशील कधी परतुनी नावा टिळकांच्या कवितेवरून. आणि मग त्यांनी धमाल करली होती, ती धमाल इथे मला वाटते. आणि तुमच्या आगळ्या वेगळ्या अलकला मला खास मुद्रा द्यावाचं वाटतो, कारण अशा प्रकारचे मिश्किल अलक असू नयेत का प्रश्नही पडतो. अलकचं अलकत्व याच्यामध्ये आहे का असाही प्रश्न पडतो. पण मला वाटतं अशा हलक्या फुलक्या प्रसंग मांडणाऱ्या आणि त्यातून काहीतरी त्या ठिकाणी व्यक्त करणाऱ्या अलक आपल्याला काहीतरी शिकवतात आणि समजवतात सुद्धा खूप छान. चिपळूण येथील अलंकार अनुपमा या टोपणमध्ये लिहिणाऱ्या सौ स्वाती कारले लिहितात. हक्क सोड प्रमाणपत्र सही करून ती सर्वांच्या शुभेच्छा घेऊन कार्यालयाच्या बाहेर पडली. आज कायद्याचे शिक्षण पूर्ण करून तोच प्रसंग भाचीच्या बाबतीत आल्यावर वकील पत्र घेऊन न्यायालयाच्या आवारात शिरली. वा वा अलंकार स्वाती अनुपमा आहात तुम्ही, आणि स्वाती नक्षत्रासारख्या भरसतात सुद्धा. खूपच छान, अप्रतिम, मस्त. म्हणजे यातून तुम्हाला त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत. तिने त्या ठिकाणी आपलं सगळे हक्क सोडले, भाचीने कदाचित सोडले नसतील. भाचीने त्या ठिकाणी भाचीवर प्रसंग आल्यानंतर मात्र ती तिच्या बाजूने उभी राहिली आणि ती त्या ठिकाणी आपल्या भाचीला न्याय मिळवून देण्यासाठी नक्कीच कारण ठरणार आहे. वा अलंकार अनुपमा, अलंकार स्वाती, अप्रतिम, छानच. ऐकूया पुढची अलग. सोलापूर येथून अलंकार सो विद्या चव्हाण माने लिहितात. मुली समुद्र किनारी फिरून आल्या होत्या आणि त्यांच्या लाडक्या बाईंना सांगत होत्या, अंगावर आदळणाऱ्या लाटा, पायाशी येऊन कुजबुजणारे हिंपले, घसरणारी ओलस रेती आणि वाऱ्याचा थंडगार हळुवार स्पर्श, न पाहिलेल्या समुद्राचं इतकं जिवंत चित्र ते रंगवत होत्या. बाई मात्र शांतपणे ऐकत होत्या, प्रत्येक शब्द मनात साठवत होत्या आणि क्षणभरातच त्यांच्या डोळ्यात सागर दाटून आला, कारण आज पहिल्यांदाच त्यांना खरा समुद्र दिसला होता, तोही अंध मुलींच्या नजरेतून. अलंकार विद्या, काय अफाट विद्या आहे हो तुमच्याकडे. शेवटच्या वाक्यामध्ये कळलं की बाई किती दिलखुलासपणे त्या ऐकत होत्या आणि त्या मुली सुद्धा किती सुंदररित्या ते सगळं समजवून सांगत होत्या. आणि सगळ्यात शेवटी कळलं की त्या मुली पाहू शकत नव्हत्या, पाहू शकत नसल्या तरी लाडक्या बाईंना त्यांनी सांगितलं होतं आणि इतकं सुंदर चित्र त्यांनी उभं केलं. मला वाटतं की माणसं डोळस असतात, ती सुद्धा हे सगळं पाहू शकत नाहीत किंवा इतक्या ताकदीने पाहू शकत नाहीत जितक्या ताकदीने या मुलींनी पाहिलं, या मुलींनी ते अनुभवलंय, या मुलींनी ते वर्णन केलंय. अलकप्रेमी रसिकृष्ण उत्सव 4 वाजता सुरू होणारा अलकची झलक हा कार्यक्रम तुम्ही नित्य नियमाने दर रविवारी ऐकता. सूचना एकच करावीशी वाटते की तुम्ही प्रत्यक्ष ऐका, रेकॉर्डिंगवर अवलंबून राहू नका. रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणारच आहेत, पण तुम्ही कार्यक्रम ऐकत राहिलात तर त्याची पोत, त्याची नोंद ही पुणे आवाजच्या कार्यालयात होते आणि मग सगळ्यात जास्त ऐकला जाणारा कार्यक्रम असं अशा प्रकारची एक नोंद आपल्या नावावर होईल. शिवाय पुण्यामध्ये जे राहतात त्यांनी हा कार्यक्रम आवर्जून रेडिओवर ऐकावा, म्हणजेच FM चॅनल ऐकून ऐकावा. FM वर जर तुम्ही ऐकलात तर तशा प्रकारची नोंद ताबडतोब तिथे होईल आणि त्यामुळे आपल्याला अधिक अधिक जास्त श्रोते असल्याचा सन्मान बहुमान प्राप्त होऊ शकतो. अलकप्रेमी रसिक श्रोते, पण एक गोष्ट मात्र मला सांगायची वाटते, प्रेम कुठेही कमी होऊ देऊ नका, आटू देऊ नका, ऐकत राहा कायमच संपूर्ण पुणेरी आवाज.

आज तुम्हाला दोन कार्यक्रम ऐकायचे आहेत. या कार्यक्रमानंतर लगेच 5 वाजता पाने चाळता चाळता कार्यक्रम असणार आहे आणि त्याच्यामध्ये आणखीन 4 पुस्तकं आपण घेणार आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला तोही आनंद घ्यायचा आहे. शिवाय पुणेरी आवाज 107.8 FM वतीने मी असं सांगू इच्छितो, वेगवेगळे कार्यक्रम असतात, ते कार्यक्रम तुम्ही ऐकत राहा, आस्वाद घेत राहा. तुम्हाला एखादा कार्यक्रम आवडला किंवा तुम्हाला एखादा कार्यक्रम करावा असं वाटला तर तोही सुचवा आणि जास्तीत जास्त कार्यक्रम कसे वाढतील याचा विचार करा. आणखीन एक अत्यंत महत्वाची सूचना, 4 वाजता कार्यक्रम सुरू झाला की 4:15 पर्यंत आपला पहिला भाग चालतो. 4:15 ते 4:30 पुन्हा गाणी लागतात, संगीताचा कार्यक्रम असतो. मुद्दाम आपण तो कार्यक्रम ठेवला आहे की तुम्ही त्यातून थोडंसं बाहेर यावं, गाण्यांचा आनंद घ्यावा आणि मग पुन्हा त्या ठिकाणी कार्यक्रम लागतो अलगची झलक. ऐकत राहा पुणेरी आवाज, आनंदी राहा, आनंद लुटा. धन्यवाद.

अलच झलक प्रयोग क्रमांक 207। अलक प्रयोग प्रतीक श्रोते हो, आतापर्यंत 10 अलक तुम्ही ऐकलेले आहात। 10 अलक म्हणजे 10 विषय, आणि 10 विषय नव्हे तर 10 वेगवेगळी स्थळं, आणि तिथून त्या ठिकाणी आपल्याला पाठवलेल्या या अलक आहेत। नवनवीन अलककार अलक लिहित असतात, जुने अलककार अतिशय ताकदीने अलक लिहितात, म्हणून अलकची झलक हा कार्यक्रम रसिक मान्य झाला आहे। हा कार्यक्रम रसिकांच्या गळ्यातील ताईत होत चालला आहे, अर्थात याचं सगळं श्रेय माझ्या गुणी अलककार मित्रांनो तुम्हाला आणि फक्त तुम्हाला आहे। एकापेक्षा छान अलग तुम्ही पाठवा, पाठवत राहा, आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना अलग पाठवायला सांगा, समूहांना अलग पाठवायला सांगा, समूहामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम घ्या, जेणेकरून अलगचा प्रसार होईल, प्रचार होईल। अलग प्रेमी रसिक श्रोते, आता आरजे जगदीश वळतोय, प्रयोग क्रमांक 207 14-21 जून 2026 कार्यक्रमातील पुढच्या अलग कडे, जी आपल्याला पाठवली आहे कोल्हापूर येथून अलककार सौ क्षितिजा कुलकर्णी रुकडी तालुका हातकणंगले येथून। पाणी पाणी पाणी म्हणत आज तोंडचेच पाणी पळाले। वा अलककार क्षितिजा, एक दोन वाक्यामध्ये तुम्ही अलग सांगता, एक दोन वाक्यामध्ये गोष्ट सांगता, कथा सांगता, आणि ती कथा त्या ठिकाणी आपल्याला कुठल्या कुठे घेऊन जाते। मी नेहमी तुमच्याच नव्हे तर सर्व मित्रांच्या अलककार मित्रांच्या अलग बद्दल असं म्हणतो, अलक असते छोटी गोष्ट सांगते मोठी, अलक असते लहान असे किती महान। खरंच अलक प्रेमी रसिक श्रोते बघा ना, पाणी पाणी म्हणत आज तोंडचेच पाणी पळाले, आणि किती खरं आहे, किती वास्तव आहे, किती वास्तवदर्शी आहे समाजाच्या चाललेल्या सध्याच्या परिस्थितीवर केलेलं अगदी टोकदार भाष्य आहे। म्हणजे किती दणकेबाज असा संदेश या अलकने दिला आहे की आपल्या तोंडचेच पाणी पळाले आहे। खरंच आहे, पाणी पाणी म्हणत आज तोंडचेच पाणी पळाले, जल है तो कल है असं आपण म्हणतो। मी तर त्याच्या पुढे जाऊन एक घोषवाक्य तयार केले, ज्याला असेल अक्कल, ज्याला असेल अक्कल तोच वाचेल जल, तोच वाचवेल जल, अन्यथा हीच परिस्थिती आपली येईल की आपल्याला त्या ठिकाणी तोंडचं पाणी पळणे म्हणजे संकट येणे, आपल्याला जलसंकट येईल, आणि जलामुळेच पाण्यामुळेच तिसरं महायुद्ध पेटेल असंही त्या ठिकाणी बऱ्याच जणांनी सांगून ठेवलंय। आपण सगळ्यांनी सावध झालं पाहिजे, खरंच सावध नाही झालो तर आपल्याला त्या ठिकाणी असंच भोगावं लागेल। ऐकूया पुढची अलग, पणजी गोवा येथून अलगकार वर्षा साठे शिंत्रे लिहितात, तो तसा अभ्यासात बेताचा म्हणून येता जाता ओरडा खात असे, सर्वांचा तसून आवडतात म्हणून त्याची शिकवणीची फी भरली गेली नाही, इतरांच्या तुलनेत त्याला महत्वही नाही। यंदा 10वीच्या बोर्डात त्यांनी चक्क 95% आणले। अलगकार वर्ष आपल्याकडे नावडतीचं मीठ अळणी असतं असं म्हणतात, आणि मग हीच माणसं त्या टीकेला, त्या टोमण्यांना, त्या टिप्पणीला सकारात्मक घेतात, त्या टिप्पणीतून काहीतरी शिकतात, आणि मग त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना अशा प्रकारचं यश प्राप्त होतं। न हरलेल्या त्याला 95% मिळालेल्या त्याला, आणि कल्पना केलेल्या तुम्हाला मानाचा मानाचा मुजरा, खूपच छान। ऐकूया अंबाजोगाई येथून अलगकार भारतकर बीटी लिहितात, गुण्या गोविंदाने लोकशाही नांदवली, अन्याय अत्याचार मुकाटपणाने सहन करत एके दिवशी तिच्यावर झुंडीची दुष्ट नजर पडली, संवाद हरवला, घोषणांचा गोंगाट वाढला, तिचा आवाज मात्र आताच दाबला, सत्य पायदळी तुडवून विवेक कोपऱ्यात उभा राहिला, ती आजही जिवंत आहे पण स्वतःच्या घरात आश्रय शोधत। अलगकार भीती शिट्टी मारायची वाटते तुमच्या अलगवर, का शिट्टी मारायची वाटते, कारण समाजाचं भान तुम्हाला प्रचंड आहे। समाजात काय घडतंय, घटित काय, वास्तव काय, अनुभूती काय, समाजाची दुर्दशा काय, कथा काय, व्यथा काय, तुम्ही ती पकडता। आणि बघा ना, गुण्या गोविंदाने लोकशाही नांदवली ही कथा लोकशाहीबद्दलची आहे, ही कथा सध्याच्या भ्रष्ट राजकारणाबद्दलची आहे, ही कथा लोकशाही शब्द काढून टाकला, गुण्या गोविंदाने ती नांदवली असं घेतलं तर हीच कथा त्या ठिकाणी स्त्रीवरची आहे, म्हणजे लोकशाही सुद्धा स्त्री आणि ती सुद्धा स्त्री, स्त्रीची व्यथा, स्त्रीची वेदना तुम्ही सहजपणे मांडून टाकलेत, आणि आज ती घरात आश्रय शोधते, म्हणजे लोकशाही अपयशी झाले, ती सुद्धा अपयशी झाले, लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही।

असतं का असा प्रश्न पडावी इतकी गुंडगिरी वाढली आहे. म्हणजे गुंडांना जर स्वच्छ करायचं असेल तर त्यांना राजकारणात पाठवा असं पुढारी अगदी छातीतोपपणे म्हणू लागले हे अपयश ती पचवते. अशा प्रकारची तुमची अलग मला भावली, तुमच्या अलगला मानाचा मुजरा. अमरावती येथून अलगकर ऍडव्होकेट सुलभा गोगरकर लिहितात, तिला काहीच कळत नव्हते कसे व्यक्त व्हावे. तिने वाकून नमस्कार केला, अगदी मनापासून डोळ्यातल्या अश्रूंनी त्यांच्या पायावर अभिषेक केला. तेही म्हणाले, मोठी हो बाबा. तिच्या नकळत शब्द बाहेर पडले, दोन्ही एकल जीवांना एकमेकांचा आधार मिळाला. वा, अलगकर सुलभा कल्पना सुलभ आहे, मांडणी सुलभ आहे, अश्रूंचं मोल मात्र अनमोल आहे. सहज नाहीये, सोपं नाहीये. तुम्ही इतक्या ताकदीने अलग मधला विषय फुलवलात की क्षणभर मी पूर्णपणे अलग मध्ये गुंतलो गेलो. ती एकटी आहे, तोही एकटा आहे, त्याने तिला मायेने ममतेने आशीर्वाद दिले आणि तिने पितृत्वाचा मान त्याला दिला. वा अलगकार सुलभा, खूपच छान. म्हणजे एखाद्या त्या ठिकाणी कोर्टात असलेला प्रसंग मी अनुभवतोय की काय असंही मला क्षणभर वाटलं. अप्रतिम मस्त चकास. ऐकूया पुढची अलग. अलगकार सर रोहिणी अमोल पराडकर कोल्हापूर येथून लिहितात, सावत्र आईच्या सहवासात वाढलेली हुशार मुलगी काही कारणास्तव अभ्यासात मागे पडू लागली. आईने प्रेमाने जवळ घेऊन विश्वासात घेतले, त्याबरोबर ती मनातील द्वंद्व युद्ध भराभर रडत सांगू लागली, मोकळी झाली. अलगकर रोहिणी नक्षत्र आहात तुम्ही. स्वाती रोहिणी ही नक्षत्रांची नाव आहेत आणि नक्षत्रांसारखंच तुम्ही मांडणी करता. खूपच छान, खूपच छान पद्धतीने एखादी गोष्ट सांगता. आणि इथे मला सावत्र आईला मानाचा मुद्रा द्यायचा आहे, तो अशासाठी सावत्र पण कुठेही दिसलं नाही आणि तिने त्या ठिकाणी मुलीला संपूर्णपणे त्या ठिकाणी आपल्याप्रमाणे म्हणजे आईच्या शब्दाला जागून प्रेम दिलं आणि तिला या सगळ्यातून बाहेर काढलं, म्हणून ती मोकळी झाली असं मला सहज म्हणावंसं वाटलं. खरंच मोकळं होणं फार महत्वाचं असतं आणि मोकळं होण्यासाठी कुठेतरी एक आधार असावा लागतो आणि तो आधार तिला आईच्या रूपाने मिळाला. आता ती अजिबात मागे पडणार नाही, मागे वळणार नाही, मागे वळून बघणार नाही याची खात्री आर जे जगदीशला झाली आहे. खूप छान. ऐकूया नागपूर येथील अलगकर्ता स्वप्ना प्रशांत जगदळ यांचे अलग. नेहमीप्रमाणेच आपल्या बहारदार आवाजातील अलग सादरीकरण खूप छान झाले. अशीच कार्यक्रमाची प्रगतीशील वाटचाल चालू राहो ही सदिच्छा. अलगकर स्वप्न तुम्ही दिली ती मला भरून पावली, ती मला आवडली. तुमची अलग त्या ठिकाणी अप्रतिम असतेच नेहमीप्रमाणे. थोड्या वेळानंतर तुमची अलग घेतो, तोपर्यंत पुढच्या अलगकडे वळूया. विद्यारण्य टोपण नावाने लिहिणाऱ्या तारगाव सातारा येथील अलगकार सौ विद्या मलवडकर लिहितात, ती त्याच्या प्रेमाखातर त्या कार्यक्रमात आली होती पण तिथे आल्यानंतर ती बदलली. आता सत्कार्य हेच तिचे प्रेम. अलगकर विद्या नियमितपणे अलग पाठवत राहा, मी तुम्हाला म्हणतो ते यासाठीच. तुम्ही अलग प्रबोध वेगवेगळ्या प्रांतामध्ये त्या ठिकाणी मुसाफिरी करताय, दुसरीकडे संविधान दूत म्हणून कार्य करताय, मला तुमचा अभिमान वाटतो. आणि तुमच्या अलग मधून काय किंवा तुमच्या एकूणच मांडणीतून काय शिकण्यासारखं भरत असतं. ती त्याच्या प्रेमाखातर त्या कार्यक्रमात आली पण सत्कार्य सत्कर्म याचं महत्व तिला कार्यक्रमात कळलं. मला वाटतं हे त्या कार्यक्रमाचं यश आहे. ऐकूया आता बऱ्याच महिन्यांनंतर ज्यांना आठवण झाली असे अलगकार प्रकाश धोंडू घाणेकर देवरूप मूळचे रत्नागिरी येथील भांडूप मुंबई येथून लिहितात, कंटाळून शेवटी ते दोघे डॉक्टरांना जाऊन भेटले. मुलाच्या हट्टीपणापुढे त्यांनी हात टेकले होते. डॉक्टरांनी परिस्थिती ऐकून घेऊन मार्गदर्शन केले. मी अजूनही मान खाली घालून गुंतलेल्या मुलाकडे पाहून शेवटी एकच वाक्य म्हटले, मुलं मोठ्यांचं अनुकरण करतात. वा, मला आवडलं हे. म्हणजे मला का आवडलं माहितीये का, प्रकाश टाकणार आहे. खरंच मुलं मोठ्यांचं अनुकरण करतात. आपलं कुठे चुकलं होतं का मुलांना वाढवताना, याचा विचार आपण कुठेतरी करायला हवा. तो केला नाही तर मुलं आपल्यासारखीच होऊ शकतात. अप्रतिम अलग तुम्ही मांडलीत, खूपच छान. ऐकूया पुढची अलग, जी मी खरं म्हणजे मागून घेतली.

मी मुद्दाम मागून घेतली, काही अलगकरांना मला आठवण करून द्यावी लागते की तुम्ही पुणेरी आवाज 107.8 FM वर अलग पाठवत नाही आहात, ती पाठवत चला, कारण तिथेही तुम्हाला त्या ठिकाणी व्यासपीठ मिळतं आणि तुमच्या अलग लोकांपर्यंत पोहोचतात. अलगकर तो सरिता सुहास पडसोडकर पुसद जिल्हा यवतमाळ इथून लिहितात, लहान असताना चालताना तुमचा पाय अडखळायचा, आता तिचा पाय सारखंच आहे, फक्त पकडणारं बोट बदललं. अलगकार सरिता, सरितेसारखी निर्बळ निष्पाप निरागस अशी तुमची अलग आहे, खूप छान आहे. आपल्याला त्या त्या वेळेची जाणीव होणं अत्यंत महत्वाचं असतं आणि जाणीव करून देणारी अलग आहे. खरंच आहे, मुलं मोठी होतात, आई वडील त्यावेळेला म्हातारे होतात, मग म्हातारपणामध्ये आपण त्यांची काठी व्हायला नको. आपण ते अडखळतात त्यावेळेला आपल्याला अडखळताना त्यांनी कशी साथ दिली होती हा विचार करून आपण त्यांच्या म्हातारपणामध्ये त्यांना सहकार्य करायला नको, साथ द्यायला नको, त्यांना त्या ठिकाणी संगत आपली नको का, सहवास आपला नको का, विचार करणं अलग आहे. अलग करता नियमितपणे म्हणजे दर 15 दिवसानंतर अलग पाठवत चला. नाशिक येथून अलगकर मृणाल प्रभूने लिहितात, तिची 3 वर्षाची मुलगी नवरात्रीच्या गर्दीत हरवली, ती जीवाच्या आकांताने लेकीला इकडे तिकडे अर्धा तास झाला शोधत होती, क्षणभर डोळ्यासमोर नवरा सासू सासरेही येऊन गेले, एवढ्यात एक फाटका माणूस तिच्याच दिशेने येत होता, मी त्याच्या बरोबर तिचीच मुलगी हातात 2-3 फुगे घेऊन येताना तिने पाहिले. वा अलगकर मृणाल, नशीब त्या मुलीचं, नशीब त्या आईचं, पण मला एक गोष्ट इथे आवडली, भीती दबाव काय असतो, धाक काय असतो, क्षणभर डोळ्यासमोर नवरा सासू सासरे येऊन गेले आणि तिला वेंधळी म्हणतील, तुला एक मुलगी सांभाळता आली नाही असं म्हणतील, हा विचार तुम्ही त्या टिंबटिंबामध्ये मांडलात, पण मला मात्र त्या फाटक्या माणसाला मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत, मानाचा मुद्रा द्यायचा आहे. खरंच आपण कोणाच्याही असण्यावर जाऊ नये असा संदेश देणारी अलग खूपच छान, खूपच सुंदर. धन्यवाद. अलगकार मित्रांनो, कशा वाटल्या आतापर्यंतच्या अलग, मला नक्की सांगा, प्रतिक्रियांचा प्रसाद मला मिळू द्या. अलगकार स्वप्ना जगदळे यांची अलग आपण पुढच्याला घेणार आहोत, कारण गेल्याच रविवारी त्यांची अलग झाली, पण त्यांची प्रतिक्रिया मुद्दामून मला घ्यावीशी वाटली. खरंच एकापेक्षा एक छान प्रतिक्रिया येत असतात, एक छोटीशी प्रतिक्रिया मध्येच फक्त टाकण्याचा मी प्रयत्न केला. अलकप्रेमी रसिक श्रोते हो आणि अलगकार मित्रांनो, तुमच्याशी जे माझं नातं जोडलं गेलंय, रेडिओचं नातं जोडलं गेलंय, ते अजून अजून सुदृढ होत चाललंय, ते ऋणानुबंध अजून भक्कम होत चाललेत, याचा मला आनंद आहे. अलकप्रेमी रसिक श्रोते हो, कार्यक्रम जरी इथे संपत असला तरी एकापेक्षा एक छान अलग आपण पाठवले पाहिजेत. यावेळेला अलग पाठवण्यासाठी वेळ थोडा कमी मिळाला, तरी त्या ठिकाणी आपण अलग घेतल्या आणि प्रत्येक वेळेला आपण नवनवीन अलग करायला संधी मिळेल यासाठी अलगचा कार्यक्रम करतच राहणार आहोत. नवीन अलगकार जुने अलगकार यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न, विसरलेले अलगकार यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न आरजे जगदीश कार्यक्रमातून नियमितपणे करत राहील. पाने चळता चळता कार्यक्रम लगेचच 5 वाजता सुरू होणार आहे. हा कार्यक्रम जरी इथे संपत असला तरी तो कार्यक्रम ऐकायला विसरू नका, कारण तुम्हाला 4 नवीन पुस्तकं ऐकायला मिळणार आहेत. कल्पना बंब यांचं शब्दप्रभू, कल्पना बंब यांचं शब्दांशी जोडले नाते, शब्दप्रभू पोपटराम काळे यांचं काजवा हे आत्मकथन, शब्दप्रभू दत्तात्रय इंगळे यांचं मनामनातील अभंग आणि शब्दप्रभू रघुनाथ भिसे यांचं काव्यांग. तर कुठेही जाऊ नका, एकत्र पुणेरी आवाज, आनंदी रा, आनंद लुटा आणि पुणेरी आवाजवरील एकापेक्षा एक छान कार्यक्रमांचा आनंद तुम्ही रसिक श्रोते म्हणून घ्या. रेडिओ ऐकण्याचं कमी झालंय असं अजिबात नाही, रेडिओ ऐकतायत लोक अगदी जगभरातून ऐकतायत याची आम्हाला खात्री आहे, म्हणून आपला कार्यक्रम 200 पल्ला गाठू शकला. धन्यवाद. पुणेरी आवाज ऐकत रा, आनंदी रा, आनंद लुटा. आरजी जगदीश घेतो विश्रांती आणि पुन्हा भेटेल 28 जून 2026 ला.

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद
2: नमस्कार शब्द प्रेमींना आणि पुस्तकांना आपले मित्र मानणाऱ्या सर्व सरस्वती पुत्रांना आणि रसिक श्रोते हो तुम्हाला नमस्कार. आपण ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि आहात तुम्ही आरजे जगदीश सोबत. तुम्ही ऐकत आहात आपल्या सभोवतली असलेल्या शब्द प्रभूंच्या साहित्य कृतींची ओळख करून देणारा कार्यक्रम पाने चालता चालता. पुस्तक तुमचे, विश्लेषण आमचे. शब्द प्रभू मित्रांनो, पुस्तक प्रेमी रसिक श्रोते हो, पुस्तक आपल्याला ज्ञान देतात, पुस्तके आपल्या मनावर खोलवर परिणाम करतात, आपली मनस्थिती सुधारण्यासाठी पुस्तकच कारण असतात. पुस्तक माणसाचा सर्वात चांगला मित्र असतो असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मानव जातीसाठी अत्यंत फायदेशीर आणि मानवाच्या विकासासाठी मदत करणारं ज्ञानाचं भांडार म्हणजे पुस्तक. पुस्तक आपल्याला अनेक गोष्टी देतात, त्यापैकीच एक ज्याच्यामुळे आपण समृद्ध होतो ते म्हणजे ज्ञान. पुस्तके आपलं मनोरंजनही करतात, म्हणून पुस्तकाला आपण सखा मानतो. पुस्तकं आपल्याला दुःखातून बाहेर काढण्याचं काम करत असतात. अशा पुस्तकांची ओळख करून देणारा कार्यक्रम पाने चालता चालता गेल्या 3 वर्षांपासून अखंडपणे अविरतपणे सुरू आहे. महिन्यातून एकदा दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी हा कार्यक्रम आपण घेत असतो आणि या कार्यक्रमात आतापर्यंत 125 पुस्तकांचा परिचय करून देण्यात आला आहे. आज 21 जून 2024 रोजी आणखी काही पुस्तकांचा परिचय करून देण्यासाठी सज्ज झाला आहे आरजे जगदीश अर्थात रेडिओ जॉकी जगदीश. पहिलीच साहित्यकृती कलाकृती आहे शब्द प्रभू पोपट श्रीराम काळे यांचं आत्मकथन मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलंय काजवा. शब्द प्रभू पोपट पुस्तक हातात पडल्या बरोबर मुखपृष्ठावरचं पहिलं वाक्य वाचलं आणि मी स्तब्ध झालो, स्तिमित झालो. प्रकाश पेरणाऱ्या शिक्षण अधिकाऱ्याचं आत्मकथन, प्रकाश पेरणाऱ्या शिक्षण अधिकाऱ्याचं आत्मकथन. माझं मन उचंबळून गेलं, मनामध्ये कारंजे उडू लागले आणि तत्काळ मी पुस्तकाच्या अंतरंगात डोकावायला सुरुवात केली. अतिशय उत्तम असं पुस्तक आहे, मुखपृष्ठ जबरदस्त आहे. म्हणजे तिथे ती असेल धुरांडी, त्या ठिकाणी एका बाजूला असलेलं त्या ठिकाणी काम करतोय, तिथे बाजूला बसून त्या ठिकाणी तो मुलगा अभ्यास करतोय. अगदी सगळं पाहिल्यानंतर मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रकर्षाने आठवण झाली. शब्दप्रभू पोपट आपलं पुस्तक नाहीये तर प्रकाश पेरणारा असा ग्रंथ आहे, प्रकाश देणारा असा हा ग्रंथ आहे. काजवा आत्मकथनाचं नाव आहे. प्रकाशक आशिष पाटकर, मनोविकास प्रकाशन. तारा पोपट काळे यांच्याकडे सगळे कॉपीराईट त्या ठिकाणी संरक्षित सुरक्षित आहे. याचं संपादन, मुखपृष्ठ, मांडणी, आतील चित्रे, निर्मिती या सर्वांचे अधिकार मनोविकास प्रकाशनाकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. अनवर हुसेन यांनी अतिशय बोलकं मुखपृष्ठ चितारलंय. उत्कर्ष आर्ट त्यांनी मुद्रक म्हणून कामगिरी बजावली आहे आणि 18 जून 2022ला पहिली आवृत्ती आणि 6वे पुनर्मुद्रण 27 फेब्रुवारी 2025 ला करण्यात आलंय. आणि अर्पण पत्रिका अत्यंत उपयुक्त अशी आहे. उसाच्या फळात स्वतःच्या आयुष्याचं चिपाड करून घेत माझ्या जीवनाचं आकाश शिक्षणाच्या प्रकाशानं उजळून टाकणारे माझे आई, माझे बाई, बापू यांच्या चरणी. मलपृष्ठ शब्दप्रभू दिनकर टेमकर, शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी म्हटलंय, ते लिहितात, एका ऊसतोड मजुराच्या मुलाच्या विलोभनीय शोगाथेचे हे सुंदर शब्दशिल्प आहे. वाचनीय, प्रेरणादायी व अंतर्मुख करणारी आत्मकथा प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करीत

उच्च विद्या विभूषित झालेला एक प्रामाणिक कर्तव्यदक्ष निरपेक्ष निस्पृह निस्वार्थी आयुष्यामध्ये तत्वाशी तडजोड न करणाऱ्या जीवनामध्ये पैशाला दुय्यम स्थान देणाऱ्या स्वतःच्या चारित्र्याची काचेप्रमाणे जपणूक करणाऱ्या एका संवेदनशील चिंतनशील व सामाजिक भान जपणाऱ्या शिक्षण अधिकाऱ्याची जीवनकथा आहे. लेखकाने समाज प्रबोधनाच्या हेतूने सर्वसामान्यांना समजेल अशा सुलभ भाषा आणि शैलीमध्ये लिहिलेली आत्मकथा आशयाच्या अंगाने समृद्ध आहे. ही आत्मकथा विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षण क्षेत्रातील अधिकारी आणि पदाधिकारी यांना उपयुक्त व मार्गदर्शक आहे. तसेच महाराष्ट्रातील सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनमोल दस्तऐवज ठरणार आहे. अर्थात ही प्रतिक्रिया हा प्रतिसाद दिलाय शब्दप्रभू प्राचार्य डॉक्टर नागोराव कुंभार लातू यांनी. तर शब्दप्रभू दिनकर टेमकर शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे लिहितात, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात महाराष्ट्र शिक्षण सेवेत मुख्याध्यापक प्राचार्य गट शिक्षण अधिकारी उपशिक्षण अधिकारी व शिक्षण अधिकारी या पदावर अनेक आव्हाने पेलून सचोटी व प्रामाणिकपणाच्या कसोटीला उतरून सेवानिवृत्तीने काम करणाऱ्या पोपट काळे यांनी ज्या ज्या पदावर काम केलं त्या त्या पदांना सन्मान मिळवून दिला. शालेय शिक्षण घेत असल्यापासून ते आजपर्यंत शिक्षण संघर्ष त्यातून आलेले अनुभव व चाकोरी बाहेर जाऊन शिक्षणात केले नवनवीन प्रयोग त्यांनी अचूकतेने टिपून या आत्मकथनात वास्तव स्वरूपात मांडले आहेत. या आत्मकथनातील अनुभव प्रत्येक कुटुंबातील विद्यार्थी व पालक शिक्षक मुख्याध्यापक व पर्यवेक्षक यंत्रणेतील घटकांना प्रेरणादायी आहेत. वा शब्दप्रभू नागोराव शब्दप्रभू दिनकर तुम्हाला शतशः धन्यवाद. मुखपृष्ठ आणि मलपृष्ठावर खूप छान गोष्टी मांडल्यात. पोपट शब्दप्रभू पोपट काळे यांची निवड यांची नियुक्ती मुखपृष्ठाच्या मागे सांगितलेले त्यांना मिळालेले पुरस्कार उदाहरणार्थ धडपडणारे मुख्याध्यापक उत्कृष्ट गटशिक्षण अधिकारी प्रज्ञाशोध व शिष्यवृत्ती परीक्षेतील पुणे जिल्ह्यात उत्कृष्ट गटशिक्षण अधिकारी महाराष्ट्र सेवा संघ बीड तर्फे शिवश्री पुरस्कार आणि हे सगळं वाचल्यानंतर पुस्तक चाळायला घेतलं आणि त्या पुस्तकातलं मनोगत मला जबरदस्त आवडलं आणि त्याच्यात त्यांनी आपल्या सगळ्या अधिकारी मंडळींना अगदी मानाचं स्थान दिलंय आणि सगळ्यांना मनस्वी धन्यवाद दिलेत. आत्मकथन कोविड-19 मुळे लॉकडाऊन झालं तेव्हाच त्या ठिकाणी घरातून बाहेर पडणं झालं, बाहेर पडणं बंद झालं. शासनाच्या घरात राहा सुरक्षित राहा या धोरणामुळे महिनाभर घरीच कामाची सवय न असल्यानं घरात वेळ जाईना आणि तेव्हा आत्मकथन लिहायला घेतलं. अतिशय सुंदर असं मनोगत व्यक्त केलंय. मी म्हटलं तसं सगळ्यांना त्या ठिकाणी त्यांनी अगदी व्यवस्थित मार्गदर्शन केलंय. 6व्या आवृत्तीच्या निमित्ताने शब्दप्रभू पोपट यांनी चित्रपट दिग्दर्शक अभिनेते नागराज मंजुळे भारत सासणे श्रीपाल सबनीस फमू शिंदे सदानंद मोरे रामदास फुटाणे अशा अनेकांना त्या ठिकाणी मनस्वी धन्यवाद दिलेत आणि या दर्जेदार अशा आत्मकथनाला तितकी दमदार अशी प्रस्तावना लाभली आहे शब्दप्रभू उत्तम कांबळे ज्येष्ठ संवादक लेखक आणि पूर्वाध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. ते असं म्हणतात, एखाद्या शांत सुंदर विस्तीर्ण प्रवाहाप्रमाणे काळे यांचं आत्मकथन सुरू राहतं. त्यात बटबटीत शृंगार नाही तर सहज भावणारी पटणारी वास्तवता आहे. त्यात कसली याचना नाही तर सतत काही ना काही देण्याची वृत्ती धडपड आहे. सार्थक जीवन सार्थक नोकरी कशाला म्हणतात याच्या स्पष्ट अस्पष्ट व्याख्या त्यात आहेत. अतिशय उत्तम शब्दप्रभू उत्तम आपण लिहिलं आहात आणि आपल्या प्रस्तावनेमुळे आत डोका असं वाटतं. मित्रांनो शब्दप्रभू मित्रांनो पुस्तकप्रेमी रसिक श्रोते हो नक्कीच चाळा. एकूण 11 प्रकरणं शिका पोर शिका शीख पोरा शीख शिक्षणाची गोडी 10वीनंतर गुरुजी प्रशासकीय सेवा प्राचार्य ते गट शिक्षणाधिकारी पुन्हा लातूर कृतीशील इंदापूर निरंतर प्रवास खुणावणार जामखेड पुनः आरंभ अतिशय उत्तम अशी अनुक्रमणी आणि खूप छान आहे. खूप छान भाषा वापरली. किती सोपी भाषा आहे बघा. एक वाक्य आहे पान क्रमांक 59 वरचं शिक्षणाची गाडी म्हटलं. हातातील कपड्यांना गोल फिरवत जोरात दगडावर आपटून घसारा देत माझ्याकडे बघत बाई म्हणाली, राजा आला का शाळेतून? मी मान हलवत आलो बाई म्हणून उत्तर दिलं. तसं ती म्हणाली, कशाला आला नदीवर? तुला मदत करायला. मी म्हणालो, पठ्या वाघ. असं म्हणत बाईनं डोक्यानं हात फिरवला. बघा ना शब्दप्रभू मित्रांनो पुस्तक

पुस्तक दिनाच्या दिवशी जन्मलेली नात क्रिशा यांना अर्पण करत आहे. खूप छान आहे आणि खूप छान पद्धतीने याच्यात प्रत्येक गोष्ट मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय आणि जवळपास मनोगतापासून प्रस्तावेपर्यंत प्रत्येक गोष्ट मुद्रित शोधनापासून अगदी मुखपृष्ठापासून ते मलपृष्ठापर्यंत प्रत्येक गोष्ट आखीव रेखीव आहे. शब्दांशी जोडलं ना आता मलपृष्ठ मला जास्त भावलं. मुखपृष्ठ दर्जेदार आहे म्हणजे पुस्तक उघडलंय करुणा आनंद शांती प्रेम ही जैन धर्मीयांची जी सूत्री आहे ती मांडलेली आहे. शब्दांशी जोडले नाते मलपृष्ठावर आहे. शब्दाचं रूप येता शृंगारते नवी कविता मनातील भावनांना मिळते ज्ञान सरिता अलंकार यमकांचा बसे हा योग्य मेळ तेव्हा होई द्विगुणित आनंदाची सर्व वेळ. नैराश्याचे जाते सावट शब्द संपतीत बरे भर पडेल सरस्वती मातेच्या कृपेने जीवनाचे मोल घडे. कधी दुःख कधी आनंद कवितेतून फुले मळा रोज सराव करून मग प्रीतीचे गाणे गाई गळा प्रीतीचे गाणे गाई गळा. वा किती सुंदर मुखपृष्ठ किती सुंदर. प्रणाली प्रकाशन तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद. मुद्रक श्यामल पंडित आहेत. दीपक मोरे मुद्रित शोधन केले नारायण कुंभार. मुखपृष्ठ चितारले अत्यंत आखीव रेखीव प्रणाली रामचंद्र पंडित यांनी. सर्व अधिकार अर्थात लेखिकेकडे आणि प्रकाशकाकडे आहेतच. प्रस्तावना या पुस्तकाला प्रस्तावना लाभले ती स्वतःच त्या ठिकाणी सुरेश कंक लेखक कवी सामाजिक कार्यकर्ता अध्यक्ष दिलास संस्था शब्दधन काव्य मंच साहित्य संवर्धन समिती पिंपरी चिंचवड यांची. आणि प्रस्तावना इतकी सुंदर आहे ते असं म्हणतात सौ कल्पना चांदबलजी बंब या लेखिकेने वाचाल तर वाचाल माणसा रे माणसा मन हे अतिशय सुंदर विचार देणारा लेख आपल्या अनुभव संपन्न लेखनीतून साकारले. सहज सोप्या भाषेत कल्पना बंब यांनी कल्पकतेने लेखन केले. भावनिक आध्यात्मिक सामाजिक समस्यांना वाचा फोडणारे समस्येवर उपाय सांगणारे शब्दांशी जोडले नाते हे पुस्तक वाचन मननाने चिंतन करण्यास निश्चित भाग पडते. जीवनाचे शेवटचे स्टेशन येईपर्यंत विद्यार्थी दशेत राहून माणसाने अभ्यास करावा हा प्रामाणिक विचार लेखिका सौ कल्पना बंब यांनी या पुस्तकातून दिलाय. मायेचा ओला वाचलेले पुस्तक साहित्य रसिकांनी आपल्या संग्रही ठेवावे इतके सुंदर झाले. अर्थात शब्दप्रभू सुरेश माझेही मत तेच आहे आणि मनोगत इतकं सुंदर आहे की आयुष्याच्या पानावर लिहिता उलगडले पदर भावभावनांचे तरंग लेखणीतून झाले सादर. वा किती सुंदर लेखांचा वेध घेतलाय. ज्येष्ठ साहित्यिका शब्दप्रभू प्राध्यापिका सुरेख कठारिया हा अर्थात एक वेगळा प्रयत्न आहे म्हणजे प्रस्तावनाही आहे आणि लेखांचा वेदही आहे. त्या म्हणतात लेखिका कल्पना बंब यांनी लिहिलेले लेख माला त्यांना आलेले अनुभव आणि अनुभूतीचा परिपाक आहे. किती सुंदर ना प्रवाही शब्दांचा लेखाजोखा असं म्हणून आणखीन एक पान शब्दप्रभू सीमा शिरीष गांधी यांनी लिहिलंय. त्या लिहितात सौ कल्पना बंब यांना या सुंदर अर्थपूर्ण साहित्यकृतीसाठी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा. त्यांची लेखणी अशीच समाजाला दिशा देत राहील आणि शब्दांच्या माध्यमातून माणुसकीची मशाल उजळत राहील म्हणूनच मनाविषयी वाटते अक्षर नगरीच्या सफरीत घडावे सारे मंगलमय न उडावी असू या न उडावे भय मौनातल्या शब्दांचा ईश्वराचा अर्थ कळावा पुढला जन्म मात्र अक्षरांचाच मिळावा. वा किती सुंदर ना असे एकूण 33 लेख आणि शेवटी परिचय ही सुंदर अशी लेखमाला प्रत्येकाने वाचावी. ही लेखमाला नाही आहे मला वाटतं आकाशातून मुक्त विहार करणारी ती बलासमाला आहे अगदी एका रांगेत दिसते अशी किंवा ही गळ्यातील माळ आहे जी सलग गुंफलेली असते आणि मग त्या मोत्यांमुळे गळ्याला शोभा येते. 33 आणि त्यातला सर्वात शेवटचा लेख आहे मन. सुरुवातच केले श्री गणेशाने मन असं म्हणून शब्दमुळे आणि शब्दामध्येच त्या असं म्हणतात शब्दांमुळेच मने होती घायाळ शब्दांमुळेच मनास मिळती बळ शब्दावाचन सर्व काही निष्फळ शब्दानेच सुंदर जीवन बनती आभाळ. वा शब्द शब्द म्हणजे तरी काय त्याची व्याख्या म्हणजे आपण जे बोलतो जे उच्चारते शब्द होय. सकारात्मक विचार करून शब्द बोलायला पाहिजे पण क्रोध आपल्यामध्ये बसलाय. किती सुंदर गोष्ट मांडली. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. पुढच्या कलाकृतीकडे वळणार आहे. संगीताचा आस्वाद घ्या आणि पुढची कलाकृती नक्कीच ऐका. तोपर्यंत दोन्ही शब्दप्रभूंना म्हणजे शब्दप्रभू पोपट काळे शब्दप्रभू कल्पना बंब खूप खूप

0: लिबास चाहे जो हो, अंदर से हम सब हिंदुस्तानी हैं, एकता की डोर में सबको बांधता। पुनेरी आवाज 107.8, खुश रहो खुशियाँ बांटो।
1: शब्द प्रभु मित्र हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM, आणि तुम्ही आता जगदीश सोबत ऐकत आहात सभोवतरी असलेल्या शब्द प्रभूंच्या साहित्य कृतींची ओळख करून देण्यासाठी सुरू केलेला नवा कोरा करकरीत कार्यक्रम पाने चाळता चाळता, पुस्तक तुमचे विश्लेषण आमचे। शब्दप्रभू मित्रांनो आणि पुस्तकप्रेमी रसिकश्रोतो, आतापर्यंत आपण दोन पुस्तकांचा परिचय करून घेतला, शब्दप्रभू पोपट काळे यांचं काजवा आणि शब्दप्रभू कल्पना बंब यांचं शब्दांशी जोडले नाते। शब्दप्रभू कल्पना बंब यांच्या पुस्तकाचं प्रकाशन विशेष महत्वाची गोष्ट इथे मला सांगावीशी वाटते। या पुस्तकाचं प्रकाशन 27 मार्च 2026 झालं आणि या पुस्तकाच्या प्रकाशनाचा मान शाळेतील विद्यार्थिनीला मिळाला। हे विशेष 9वी 11वी इयत्तेच्या विद्यार्थिनी अध्यक्ष प्रमुख पावणे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला। त्याच वेळेला गायक सुभाष चव्हाण यांनी सुंदर गाणं गायलं आणि या कार्यक्रमामध्ये रंगत वाढवली। हे आणखीन एक विशेष इथे मला नमूद करावं वाटतं। शब्दप्रभू कल्पना, तुम्ही विद्यार्थिनीच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन करण्याचा केलेला प्रयत्न स्तुत्य उपक्रम आहे असं आर जी जगदीशला वाटतं आणि यामुळे त्या विद्यार्थिनीला सुद्धा तुम्ही खूप खूप धन्यवाद द्या। पुणेरी आवाजच्या वतीने तिला धन्यवाद द्या, तिचे आभार माना आणि तुम्ही या उपक्रम राबवल्याबद्दल तुम्हालाही मनापासून धन्यवाद। वळूया पुढच्या कलाकृतीकडे। आता शब्दप्रभू दत्तात्रय गणपतराव इंगळे आलूरकर यांचा पुढचं पुस्तक आहे, पुढची कलाकृती आहे मना मनातील अभंग। झाड डेरेदार आहे, झाड बहरलेलं आहे, त्याच्या खाली त्या ठिकाणी मुलगा बसलाय, पाय पसरून बसलाय, मस्त पैकी काहीतरी वाचतोय, गंभीर आहे, वातावरण गंभीर आहे, तरी पण तो मुलगा मात्र खंबीर आहे असं मुखपृष्ठ, अतिशय सुबक सुरेख असं मुखपृष्ठ वाचल्यानंतर पाहिल्यानंतर आपल्याला हात डोकावं असं वाटणारच। वारकरी प्रकाशन मुंबई यांनी मनामनातील अभंग या पुस्तकाचं प्रकाशन केलंय आणि या मुखपृष्ठाची सजावट कुमारी स्वाती माने यांनी केले, अप्रतिम आहे मुखपृष्ठ, मुद्रक मांडणी सजावट श्री राहुल मुंडे। प्रकाशन झालंय 1 मे 2026 आणि अर्थात सर्वाधिकार सुरक्षित आहेत शब्दप्रभू दत्तात्रय गणपतराव इंगळे आलूरकर यांच्या स्वाधीन केलेले आहेत। प्रकाशक वारकरी प्रकाशन कांचन गवळी आहेत आणि 150 मूल्यामध्ये पुस्तक आपल्याला वाचता येईल। अर्पण पत्रिकेमध्ये त्यांनी म्हटलंय शब्दप्रभू दत्तात्रय यांनी ज्ञानदेवे रचिला पायात तुका झाला से कळस। वा, ज्यांच्या आशीर्वादाने मला हे पुस्तक लिहिण्याची बुद्धी मिळाली, कैलासवासी गणपतराव सिद्धराम इंगळे बाबा, कैलासवासी कृष्णाबाई गणपतराव इंगळे आई यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून हे पुस्तक संत परंपरेतील सर्व महान संतांना अर्पण। खूप छान आणि या पुस्तकाची अप्रतिम बहारदार रुबाबदार अत्यंत वाचनीय प्रत्येकाने संग्रही ठेवली पाहिजे अशी प्रस्तावना सुद्धा या पुस्तकाला लाभले आणि ती प्रस्तावना वाचली पाहिजे आपण पूर्ण, तर आपल्याला पुस्तक वाचावं पुस्तक चाळावं असे वाटेल। आणि प्रस्तावना आहे शब्दप्रभू डॉक्टर शिवाजी नारायणराव शिंदे, सदस्य सोलापूर जिल्हा मराठी भाषा समिती, अध्यक्ष मराठी साहित्य परिषद शाखा उत्तर सोलापूर, सहाय्यक सचिव तथा मराठी भाषा दक्षता अधिकारी पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ। वा, खूपच छान वाचतो मी प्रस्तावनेमधली काही वाक्य काही गोष्टी। भाषा आणि बोली हीच खरी शक्ती, आम्ही करू भक्ती मराठीची, अक्षराशी नाते मराठी भाषिक व्यक्तीने

आपली भाषा मराठी भाषा जास्तीत जास्त बोलली पाहिजे, तरच ही भाषा टिकेल, अन्यथा कालांतराने या भाषा समाजातून लोप पावत जातील. भाषेचे जतन व संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. भाषा जपण्याची, ती जास्तीत जास्त बोलण्याची प्रत्येक मराठी भाषिकांची जबाबदारी आहे हे प्रतिपादन करून कवीने आम्ही आमच्या भाषेची भक्ती करू असा आशावाद या अभंग रचनेतून व्यक्त केला आहे. अशा प्रकारे मनामनातील अभंग या काव्यसंग्रहात विविध विषयांच्या अभंग रचना शब्दबद्ध केल्या आहेत. रसिक श्रोते वाचक मनामनातील अभंग या कविता संग्रहाचे स्वागत करतील अशी मला खात्री आहे. शब्द प्रभू शिवाजी, आपल्यालाच नाही तर मलाही, रेडिओ जॉकी जगदीशलाही खात्री आहे की याचं नक्कीच त्या ठिकाणी पुस्तकाचा विचार होईल, हे वाचले जातील. कारण तुमची प्रतिक्रिया, तुमचा प्रतिसाद का प्रतिम आहे. मनामनातील अभंग अंतर्मनाचा आध्यात्मिक संवाद, किती सुंदर. आणि पुस्तक रूपाने आलेल्या अभंगाची, अभंगाची उत्पत्ती काय, त्याचा उगम काय, अभंगाची परंपरा कशी आहे, अभंगाची रचना कशी आहे, याचं पूर्ण पूर्ण विवरण तुम्ही तुमच्या शब्दातून, तुमच्या प्रस्तावनेतून केलेलं आहे. आणि मनामन म्हणजे काय हे तर मला अप्रतिम वाटलं, आवडलं, भावलं. मनामना शब्दच या संग्रहाच्या आत्म्याचे दर्शन घडवतो. मनामन म्हणजे एक मन दुसऱ्या मनाशी बोलते, मन स्वतःशी संवाद साधते आणि अखेरीस मन परमसत्तेशी एकरूप होते. या संग्रहातील प्रत्येक अभंग हा मनाच्या एका कोपऱ्यातून उमटलेला आवाज आहे. कधी तो आवाज हळवा आहे, कधी प्रश्नार्थ, कधी संतप्त, तर कधी समाधानाने निघालेला. पण प्रत्येक अभंगात प्रामाणिकपणे कृत्रिम भक्ती नाही, दिखाऊ अध्यात्म नाही, आहे ती फक्त मनाची खरी शक्ती. शब्द प्रभू शिवाजी, आपल्या या प्रस्तावनेला मानाचा मानाचा मुजरा, खूप खूप धन्यवाद. खरं म्हणजे पूर्ण प्रस्तावना वाचली की आपल्याला अंतरंग पूर्ण कळून जातं, इतकं सुंदर आहे मनोगत. शब्द प्रभू दत्तात्रय यांचं मनोगत, मनोगताच्या सुरुवातीलाच प्रथम करावी ही श्रीची आराधना, गणेश वंदना, भक्तिभावे, नृत्य आणि गाण, कला अधिपती असे गणपती विद्यापती, म्हणजे गणेशाच्या कृपाशीर्वादानेच पुढचं माझं सगळं आयुष्य कसं झालंय त्याची मांडणी मनोगतामध्ये आपण केले. सर्वांना त्या ठिकाणी तुम्ही भक्तिभावाने त्या ठिकाणी धन्यवाद दिलेत, शुभेच्छा लाभल्यात. शब्द प्रभू पद्मकवी प्राध्यापक नरेंद्र गुंडेली सोलापूर यांच्या, ते तुमच्याविषयी लिहितात, मनामनातील अभंग हा त्यांचा अभंग वृत्तातील संग्रह वाचताना निश्चितच भावणार आहे याची मला खात्री आहे. अभंग रचना म्हणजे संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम व इतर अनेक संतांच्या मार्गदर्शकाने समाज जागृती करणे आहे. आणि हा साहित्य प्रकार दत्तात्रय इंगळे यांनी समर्थपणे पेलला आहे. शब्द प्रभू नरेंद्र, तुमचे कौतुकाचे बोल अप्रतिम आहेत, महत्वाचे आहेत. शब्द प्रभू कमल विठ्ठल टाक यांनीही त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्यात. मनामनातील भावनांना शब्दरूप देणारे मनामनातील अभंग पुस्तक वाचकांच्या हृदयात नक्की स्पर्श करेल. शब्द प्रभू डॉक्टर सौ राजश्री संजय जाधव सोलापूर यांनीही शुभेच्छा दिल्यात. त्या म्हणतात, निर्मितीचा स्वानंद जीवनी, सद्गुण सत्कर्म सोबती, तत्वाचे पालन आपसुक, काव्यास बहार सोबती. किती सुंदर ना. आणि या संपूर्ण अभंग रचनेमध्ये कादंबरीकार श्री दस्तगीर जमादार सर सोलापूर, शब्द प्रभू दस्तगीर यांनी शुभेच्छा दिल्यात. ते म्हणतात, दत्तात्रय इंगळे अत्यंत संवेदनशील कवी आहेत. यापूर्वी त्यांच्या गाव शिवारातील बालपण, साठ षडाक्षरी कविता संग्रह, परिस्पर्श पाच कथा, आत्मकथा प्रकाशित झाल्या आहेत. या संपूर्ण काव्य संग्रहामध्ये म्हणजे अभंग संग्रहामध्ये 69 अभंग आहेत. पंचप्राण, दामकरिका, निरोप, बालपण, संसार, भावकी, भोंदू बाबा, माझा गावकरी, महात्मा गांधीजी, महात्मा बसवेश्वर, संत कक्कय्या, संत गाडगे बाबा, अक्षराशी नाते, तूच एक करता. आणि भाषा अत्यंत साधी सोपी आहे. जसं विठू तुझे ध्यान, पंढरीचा आलो अभिमान गेला, दानधर्म केला मुक्तीसाठी, चंद्रभागा स्नान, आषाढी वारीला दर्शन वारीला, विठोबाच्या चोहीकडे चाले भजन कीर्तन, चांगले वर्तन पुण्यासाठी, भक्तीचा गजर चालला जागर, जनांचा सागर पंढरीत, विठू तुझे ध्यान व्रत उपवास, नामाचाच ध्यास घडो सदा. किती साध्या सोप्या भाषेमध्ये शब्द प्रभूंनी मांडणी केले. आता आरजी जगदीशकडे वेळ कमी आहे, अन्यथा दुसरा अभंग घेतला असता, पण नक्कीच मनामधील अभंग शब्द

दत्तात्रेयांचा अभंग संग्रह तुम्ही सगळ्यांनी वाचा आणि आवर्जून त्याला प्रतिक्रिया द्या. आरती जगदीश बोलतोय मस्त पैकी मुखपृष्ठावर वीणा वाजवताना किंवा विणे कमरावर बसलेली त्या ठिकाणी माता सरस्वती, लक्ष्मी माता, मयूर म्हणजेच मोर आणि तो मस्त पैकी गटू आणि काव्यामृत त्यातून जसं काही त्या तांब्यातून बाहेर येतोय असं शब्द प्रभू रघुनाथ आनंदराव भिसे यांच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ आहे. ज्या पुस्तकाचं प्रकाशन काव्यगंध प्रकाशन संस्थेने केलेलं आहे. काव्यामृत असं या कलाकृतीचं नाव आहे. काव्यामृतची पहिली आवृत्ती 2026 ला प्रकाशात आली. प्रकाशन काव्यगंध प्रकाशन आहे. मूल्य 180 आहे. प्रकाशक आहेत प्रशांत अशोकराव गोरे, शब्द प्रभू ऍडव्होकेट अक्षशिला दादाजी शिंदे आणि या संग्रहाचे सर्व हक्क हे अर्थातच शब्द प्रभू रघुनाथ यांच्याकडे राखीव आहेत. अर्पण पत्रिका शुभ कार्याची सुरुवात ही ज्यांच्या पूजनाने होते त्या 14 विद्या आणि 64 कला यांच्या गुणांचा अधिपती गणपती बाप्पाच्या चरणी आमची ग्रामदेवता आई हुंजाई देवी कुलदैवत खंडोबारा यांच्या चरणी नतमस्तक होऊन तसेच लिहिण्याची प्रेरणा जिच्यामुळे लाभली त्या सरस्वती मातेच्या चरणी आणि आई वडिलांच्या पुण्याईने मी जग पाहू शकलो त्या माझ्या मातापित्यांच्या चरणी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्यांच्याशिवाय माझ्या काव्यामृत त्या पहिल्या वेळेला काव्यसंग्रहाला बिलकुल शोभा येणार नाही त्या प्रिय सुज्ञ वाचकांना कवी मित्रांना अर्पण करत आहे. याला प्रस्तावना लाभले शब्द प्रभू ऍडव्होकेट अक्षशिला शिंदे नागपूर यांची आणि किती सुंदर प्रस्तावना आहे बघा. काव्यामृत या शीर्षकातच त्या लिहितात. या शीर्षकातच या संग्रहाचं सार दडले आहे. अमृत म्हणजे अमरत्व देणारे, चिरंतन राहणारे आणि या संग्रहातील कविता वाचकांच्या मनात तसाच चिरंतन ठसा उमटवतात. या काव्यसंग्रहातील प्रत्येक कविता ही जणू एखाद्या अनुभवाची, भावनेची किंवा विचारांची सजीव प्रतिमा आहे. कवीने जीवनातील विविध पैलूंना स्पर्श करताना अत्यंत सहज, सोप्या आणि तरीही प्रभावी भाषेचा उपयोग केलाय. त्या पुढे लिहितात शब्द प्रभू रघुनाथ भिसे यांच्या लेखनातून व्यक्त होणारी कविता ही कृत्रिमतेपासून दूर आणि वास्तवाशी जवळीक साधणारी आहे. वा शब्द प्रभू अक्षशिला तुमचं ही टिप्पणी हे मांडणं म्हणजे कवितेचं सुंदर असं विश्लेषण. शब्द प्रभू आनंद रघुनाथ आनंदराव भिसे मनोगतात लिहितात श्री गणेशाच्या चरणी मी नतमस्तक होऊन एक मागणं मागतो आणि वाचकांना माझा काव्यामृत काव्य संग्रह पसंतीस पडून या मोऱ्याला आशीर्वाद मागतो. म्हणजे मोर्याकडे गणपती बाप्पाकडे मी आशीर्वाद मागतो आणि त्यांनी सगळ्यांनाच त्या ठिकाणी याच अगदी आपल्याला मदत केल्याबद्दल उपकाराची जाणीव ठेवून त्यांनी प्रत्येकाला धन्यवादही दिलेले आहेत. हा काव्यसंग्रह आपण प्रत्येकाने वाचलाच पाहिजे. शब्द प्रभू रघुनाथ आनंदराव भिसे यांनी त्यांच्या पुस्तकाचं मलपृष्ठ सुद्धा आखीव रेखीव आणि सुंदर व्यक्त होणार आहे. काव्यामृत केवळ एक काव्यसंग्रह नसून तो संवेदनांच्या सागरातून उभारलेला एक सुंदर अनुभव आहे. कवी रघुनाथ भिसे यांच्या लेखणीतून उमटलेले प्रत्येक शब्द मनाच्या गाभाऱ्यात जाऊन स्पर्श करतात. किती सुंदर मलपृष्ठ आहे. म्हणजे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ वाचल्यानंतर पाहिल्यानंतर एकूण 60 कवितांचा आस्वाद आपण घ्यायलाच हवा असं वाटल्याशिवाय राहत नाही. आणि खूप सुंदर अशा प्रकारचे शुभेच्छापर संदेशही आलेले आहेत. शब्द प्रभू डॉक्टर गिरीश बक्षी लिहितात साहित्य विश्वात विविध विषयांना स्पर्श करणारी लेखणी अत्यंत दुर्मिळ असते. अध्यात्मापासून सामाजिक जाणीवेपर्यंत, कुटुंबातील नात्यांपासून राष्ट्रप्रेमापर्यंत, तसेच दैनंदिन जीवनातील साध्या सुंदर क्षणापासून जीवन तत्वज्ञानापर्यंत इतक्या विविध विषयांवर समर्थपणे कविता रचणारे लेखक खरोखर बहुआयामी असतात. शब्द प्रभू धीरज सरग प्रशासक एशलॉन हॉस्पिटल नवी मुंबई येथून लिहितात आपला नवीन कविता संग्रह प्रकाशित होत असल्याचे ऐकून मनापासून आनंद झाला. आपल्या कवितांमधून व्यक्त होणारी संवेदनशीलता, विचारांची खोली, शब्दांची सुंदर मांडणी वाचकांच्या मनाला नक्कीच स्पर्श करेल. शब्द प्रभू एकांत मिर्जे आयटी व्यवस्थापक एशलॉन हॉस्पिटल नवी मुंबई लिहितात शब्द प्रभू रघुनाथ भिसे सर आपल्या शब्दांना आज पुस्तकाचे रूप लाभत आहे. ही खरोखर अत्यंत आनंदाची, अभिमानाची बाब आहे. भावनांचे, अनुभवांचे आणि कल्पनांचे सुंदर गुंफण असलेला आपला कविता संग्रह वाचकांच्या मनाला नक्की स्पर्श करेल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. आणि याच्यात एकूण 60 कविता आहेत. शब्द मोती आहेत, गणराया, भक्त बाप्पाचे, गणपती बाप्पा, गणपती बाप्पाचा रोड शो, घरची लक्ष्मी, आठवण आईची, मासिक पाळी अशी कविता आहे, सुंदर माझी बायको, एक

कामगारधी नटसम्राट माझं मत बाईचं प्रेम प्रकरण मोबाईलवरचे प्रेम कोजागिरीचा चंद्र अजून किती वर्ष असं जगायचं पेन्शन नारी तुझी कहाणी मराठी भाषा दिन देव माणूस एकापेक्षा एक सुंदर कविता याच्यामध्ये आहेत आणि 27व्या क्रमांकाची कविता निंदा बायकोची. खरंच सांगा मंडळी तुम्हाला हे पटतंय का? बायकोची निंदा करून मैत्रिणीशी गप्पा मारणं यांना शोभतंय का? ती बिचारी गरीब गाय घरातला कामात राब राब राबते कुणाला काही नव्हे नको ते स्वतः जातीने सर्वांकडे लक्ष देते तरी यांची नांगी सदा वरच असते. वा किती सुंदर ना किती छान. प्रत्येक कविता जगण्यासारखे प्रत्येक कविता ऐकण्यासारखे. लालबागचा राजा दरवर्षी लालबागच्या राजाला भक्तिभावाने सारे नवस करतात. कोणी सुखशांती आरोग्य तर कोणी पैसा अडका मागत असतात. किती सोपी भाषा. शब्दप्रभू रघुनाथ खूपच छान. काव्यसंग्रह काव्यामृत अप्रतिम आहे. शब्दप्रभू मित्रांनो आणि काव्यप्रेमी रसिक श्रोते हो आणि पुस्तकप्रेमी रसिक श्रोते हो, आतापर्यंत चार पुस्तकं आपण या कार्यक्रमात घेतली. चारही पुस्तकं तुम्हाला नक्की आवडतील याची खात्री आहे. आणखी एक दिवस आता विश्रांती घेतोय. पुढच्या वेळेला आणखी नवीन चार पुस्तके घेऊन पुन्हा तुमच्या समोर येईन. तोपर्यंत ऐकत राहा पुणेरी आवाज. आनंदी राहा आनंद लुटा. धन्यवाद.

नमस्कार मित्रांनो, रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आजचा आपला विषय आहे तुळस.

धर्मात अतिशय पवित्र मानल्या जाणाऱ्या तुळशीच्या रोपाबद्दल आजही आपण विस्ताराने माहिती जाणून घेणार आहोत। तर श्रोत्यांनो, कालच्या रंगनवीच्या भागात आपण पद्मपुराणामध्ये उत्तराखंडात तुळशीचे जे आध्यात्मिक महत्व भगवान शिवांनी स्वतःच्या मुखाने सांगितले त्यातल्या काही गोष्टी विस्ताराने ऐकल्या। आता आजच्या या भागात आपण तुळशीचे आयुर्वेदीय, घरगुती आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये होणारे उपयोग बघणार आहोत। सर्वात आधी तुळशीचे आयुर्वेदीय उपयोग। तुळशीला हर्ब क्वीन किंवा औषधांची राणी असे संबोधले जाते। मित्रांनो, भारतात तर तुळशीला साक्षात ईश्वराचा दर्जा देण्यात आलेला आहे, हे आपण नेहमीच आपल्या आजी आजोबांकडून ऐकत आलेलो आहोत। पण तुळशीच्या गुणांबाबत माहिती असूनही आपण तिचा हवा तसा हवा तेवढा उपयोग करत नाही। श्रोत्यांनो, तुम्ही तुळशीचे बहु उपयोग ऐकून हैराणच व्हाल। तुळशीच्या पानांमध्ये आणि फुलं म्हणजेच मंजिऱ्यांमध्ये अनेक प्रकारची रासायनिक तत्वे आढळतात, जी अनेक आजारांना रोखून त्यांचा समूळ नाश करण्याची ताकद ठेवतात। याच कारणांमुळे अनेक प्रकारच्या आजारांवरील औषधांमध्ये तुळशीचा वापर केला जातो। तुळस ही शरीराच्या अंतर्गत आणि बाह्य उपचारांसाठी फायदेशीर आहे। तुळशीची विशेषता म्हणजे ती प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार काम करते। तुळशीमधील बहुगुणांमुळेच फक्त तुळशीची पानेच नव्हे तर तिचं खोड, फूल, बिया, मूळ आणि माती या भागांचाही आयुर्वेद आणि नॅचरोपॅथीमध्ये उपचारांसाठी वापर केला जातो। चला तर मग मित्रांनो, बहुउपयोगी तुळशीचे आयुर्वेदीय उपचार आता आपण बघूया। तुळशीच्या पानांमध्ये अनेक प्रकारची न्यूट्रिशन्स आणि व्हिटॅमिन्स आढळतात, उदाहरणार्थ ए, बी, सी आणि के। याचबरोबर कॅल्शियम, आयर्न, क्लोरोफिल, झिंक, ओमेगा 3, मॅग्नेशियम आणि मॅंगनीज। भारतामध्ये तुळशीला पवित्र औषधी वनस्पती मानले जाते। हिच्या पानांचा प्रभाव आणि फायदे जगभरात मान्य केले गेलेले आहेत। यानंतर आपण तुळशीच्या पानांचे फायदे बघूया। तुळशीचं रोप बहुधा सर्व घरांमध्ये आढळते, पण मित्रांनो, समोर असूनही अनेकदा आपण हिच्या गुणांकडे थोडं दुर्लक्षच करतो। पण तुळस बाजारात मिळणाऱ्या औषधांपेक्षा स्वस्त आणि दुष्परिणाम रहित आहे। कोणत्याही प्रकारच्या स्किन इन्फेक्शनला रोखण्यासाठी तुळशीपेक्षा चांगली औषधी नाही, कारण तुळशीची पानं अँटीबॅक्टेरियल असतात। तुळशीचा काढा सर्दी खोकल्यावर रामबाण उपाय आहे। नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार तुळशीमुळे तणाव दूर होतो, मानसिक असंतुलन बरे होते। याचं कारण तुळशीच्या पानांमध्ये अँटी स्ट्रेस एजंट असतात। ह्यासाठी तुळशीचा चहा करून प्यावा। तुळस बी कॅन्सर ट्युमरला पसरण्यापासून रोखते। अनियमित पिरियड्सच्या समस्येमध्ये तुळशीच्या बियांच्या सेवनाने फायदा होतो। पोटाच्या सर्व समस्यांमध्ये जळजळ, पोटदुखी, गॅस, पोटाचा अल्सर इत्यादी समस्या दूर करण्यासाठी तुळशीची पाने आणि बिया उपयोगी आहेत। मूत्रविकाराच्या सर्व समस्या तुळशीच्या सेवनाने सुलभ होतात। किडनी स्वच्छ होते। तुळशीची पाने रोज सकाळी गिळल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते, इन्फेक्शन पासूनही मुक्तता मिळते। तुळस माउथ फ्रेशनरचंही काम करते बरं का मित्रांनो। यासाठी काय करावं? तुळशीची पानं पाण्यात उकळून थंड केलेल्या काढ्याने चूळ भरावी। काळ्या तुळशीच्या रसाने अपचनाचा त्रासही कमी होतो, पाचनक्रिया सुधारते। यासाठी तुळस आणि काळी मिरी एकत्र करून खावे। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर मंडळी, आजचा आपला विषय आहे तुळस. विश्रांतीपूर्वी तुळशीच्या पानांचे आयुर्वेदीय उपचार आपण बघितले. आता या टप्प्यात आपण तुळशीचे काही घरगुती उपाय बघूया. त्वचा भाजल्यास तुळशीच्या पानांचा रस लावल्यास लाभदायक ठरते. लिंबाचा रस आणि तुळशीच्या पानांचा रस एकत्र करून लावल्यास चेहऱ्याची कांती सुधारते. तुळस बी दह्यासोबत खाल्ल्यास मूळव्याधीचा त्रास कमी होतो. ज्या लोकांना थंडी जास्त वाजते त्यांनी तुळशीची पानं दुधात उकळून प्यावी. जखम झाल्यास तुळशीच्या पानांचा रस लावल्यास इन्फेक्शनचा धोका टळतो. तुळशीची पानं खोबरेल

तेलात मिसळून लावल्यास त्वचेची व हातपायांची होणारी जळजळ कमी होते. तुळशीच्या तेलाचा उपयोग केल्यास ड्राय स्कॅल्प पासून सुटका होऊन कोंडा कमी होतो. केसांच्या सर्व समस्या दूर होतात. लिव्हरचा त्रास होत असल्यास रोज सकाळी तुळशीच्या पानांचा काढा घ्यावा. हाच काढा सर्दी, ताप, डोकेदुखी, मायग्रेनवरही उपयोगी आहे. डोळ्यांची आग, खाज येणे अशा समस्यांसाठी तुळशीच्या पानांचा अर्क वापरावा. तुळशीच्या रोपाच्या सान्निध्यात काही काळ बसल्यास अस्थमासारख्या श्वास रोगासंबंधित सर्व समस्या कमी होतात. श्रोत्यांनो, तुळशीमध्ये कीटक आणि डास दूर ठेवण्याचे गुण आहेत. तुळशीचे 5 ते 7 मुख्य प्रकार आहेत. त्यापैकी एक आहे काळी तुळस आणि दुसरे आहे हिरवी तुळस. आयुर्वेदामध्ये काळ्या तुळशीचे फारच महत्व आहे, कारण तिच्यात सर्वात जास्त औषधी गुणधर्म आहेत. लहान मुलांच्या खोकल्यावर किंवा टॉनिक म्हणून तुळशीच्या पानांचा रस उपयोगी आहे. नायटा झाल्यास तुळशीच्या पानांचा रस लावावा. कानांच्या दुखण्यावर उपाय म्हणून तुळशीच्या पानांचा रस गरम करून कानात टाकावा, परंतु तो वैद्यांच्या सल्ल्यानुसारच करावा. बरं का श्रोत्यांनो, तुळस उष्णतेच्या विकारापासून आराम देते. तुळस बी पाण्यात 4-5 तास भिजवून ते थंड दुधात साखर घालून प्यायल्यास उष्णता कमी होते. मधमाशीचा दंश झाल्यास तुळशीतील माती लावावी. किडा, मुंगी, डास इत्यादी चावल्यास तुळशीची पाने चोळून तो रस लावावा. तुळशीला रोज प्रदक्षिणा घातल्यास आरोग्य उत्तम राहते. आता आपण तुळशीशी निगडीत सौंदर्य विषयक फायदे बघूया. स्किनला हेल्दी आणि पिंपल्स पासून दूर ठेवण्यासाठी तुळस चांगला पर्याय आहे. तुळशीच्या पानांमध्ये अँटी ऑक्सिडेंट, अँटी बॅक्टेरियल, अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीबायोटिक्स यांसारख्या आढळणाऱ्या गुणांमुळे प्रत्येक प्रकारच्या स्किन प्रॉब्लेम्सवर ही पानं गुणकारी ठरतात. चेहऱ्याची चमक वाढवण्यापासून त्यावरील डाग कमी करण्यापर्यंत अनेक उपाय यात सामील आहेत. तुळस स्किनला हायड्रेट करते. तुळस त्वचेवर अँटी एजिंगचं काम करते. डागविरहित तजेलदार त्वचेसाठी तुळशीची पानं फायदेशीर ठरतात. गर्भवती महिलांच्या उलटीसारख्या समस्येवर तुळशीची पाने उपयुक्त ठरतात. तसेच हिच्या पानांच्या सेवनाने वजनही कमी होते. हृदयविकाराची शक्यताही कमी होते. तुळस कोलेस्ट्रॉल कमी करून रक्तातील गुठळ्या होणे थांबवते. धूम्रपान सोडण्यास तुळस अत्यंत उपयुक्त ठरते. जळजळ आणि सूज या त्वचेच्या समस्यांवर तुळशीचा उपयोग होतो. तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती.

0: नमस्कार, आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे तुळस। विश्रांतीपूर्वी आपण तुळशीचे घरगुती उपाय आणि सौंदर्य विषयक फायदे बघितले। तर मंडळी, याबरोबरच आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धात म्हणजेच शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलेलो आहोत। आता पुढील भाग। आयुर्वेदामध्ये तुळशीला संजीवनी बुटी मानले जाते, कारण या रोपात किती गुण आणि व्हिटॅमिन्स आहेत जे किती आणि कशा प्रकारे अनेक आजारांतून आपली सुटका करतात हे आपण आताच विश्रांतीपूर्वी बघितले। तुळशीचे रोप हे फक्त आरोग्यासाठीच नाही तर घरालाही वाईट नजरेपासून वाचवते असे म्हणतात। कदाचित याच विचारांमुळे पूर्वी प्रत्येक घरासमोर तुळशी वृंदावन असायचेच। मित्रांनो, हिंदीत एक श्लोक आहे, तुलसी वृक्ष ना जानिए, गायना जानिए ढोर, गुरु मनुज ना जानिए, यह तीनों नंद किशोर। अर्थात तुळशीला कधीही फक्त रोपटे समजू नका, गायीला फक्त पशु समजू नका आणि गुरुला कधीही साधारण मनुष्य समजण्याची चूक करू नका, कारण हे तिघेही साक्षात देवाचीच रूपे असतात। तुळशीबद्दलच्या लक्षात ठेवण्यायोग्य काही गोष्टी आता आपण बघूया। रविवारी तुळशीला स्पर्श करू नये। शिव आणि गणेश पूजेत तुळस वर्ज्य आहे। तुळशीचे रोपटे सुकू देऊ नये। संध्याकाळी तुळशीला स्पर्श करू नये। श्रोत्यांनो, आता नेहमीप्रमाणे तुळशीबाबतच्या काही अति आवश्यक सूचना। आपण बघितले की आपल्या आरोग्यासाठी तुळस कशा प्रकारे संजीवनी बुटीचे काम करते, परंतु जसे की प्रत्येक गोष्टीचे फायदे असतातच तसे तोटेही असतात, तसेच कोणतीही गोष्ट वापरण्यापूर्वी तिचा योग्य मात्रेतच उपयोग करायला हवा। म्हणूनच तुळशीचा वापर

आपल्या आरोग्यासाठी करण्याआधी वैद्यांचा योग्य तो सल्ला घ्यावा ही विनंती. मित्रांनो, तुळशीच्या पानांचा योग्य उपयोग म्हणजे ती पाने गिळणे किंवा त्याचा रस काढा बनवून पिणे. चहा किंवा इतर प्रकारे तुळशीची पाने उकळून पिता येतात, परंतु तुळशीची पाने चुकूनही चावू नयेत. कारण याची दोन कारणे आहेत. तुळस ही पूजनीय आहे आणि दुसरे म्हणजे तुळशीच्या पानांमध्ये पारा या धातूची तत्वे आढळतात जी चावल्याने दातांवर लागू शकतात. पाऱ्यामुळे दातांचे नुकसान होऊ शकते. तुळशीची पाने गिळल्याने अनेक रोगांमध्ये उपयोग होतो. तुळशीची पाने काही प्रमाणात उष्ण असतात, त्यामुळे थंडीमध्ये ही खाल्ल्यास शरीराला काही अपाय होत नाही, परंतु उन्हाळ्यात याचं अधिक सेवन झाल्यास त्रास होऊ शकतो. मधुमेह किंवा हायपोग्लायसिमिया यासारख्या रोगांची औषधं घेणाऱ्या लोकांनी तुळशीचे सेवन करू नये. यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण कमी जास्त होण्याची शक्यता असते. दिवसातून 2 पेक्षा जास्त वेळा तुळशीचा चहा घेतला तर पोटात, छातीत जळजळ, ऍसिडिटी यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. म्हणूनच मित्रांनो, यासाठी तुळशीचा सर्व उपचार तज्ज्ञांच्या योग्य सल्ल्यानेच करावा. तसेच तुळशीच्या अधिक वापराने तुम्हाला कोणत्याही प्रकारची ऍलर्जी उद्भवली तर त्याचा वापर त्वरित बंद करून त्वरित डॉक्टरांकडे जावे. तर मंडळी, याबरोबरच मागच्या 2 भागांपासून तुळस या वनस्पतीबद्दल आपण घेत असलेली माहिती या भागात येथेच संपन्न करत आहोत. पुन्हा भेटू रंगनवेच्या नवीन सदरात एका नवीन विषयाला घेऊन. तोपर्यंत नमस्कार.